नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM. मी स्मिता जयकर आनंदी रहा, आनंद वाटा.

0: आवाज ऐकण्यासाठी कर्ण आतुर झाले, पुणेरी आवाज ऐकण्यासाठी कर्ण आतुर झाले.
1: रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM, आनंदी रहा, आनंद लुटा.
2: अजी सुनते हो?
3: हाँ सुनी तो रहा हूँ.
2: क्या सुन रहे हो?
3: रेडिओ पुणेरी आवाज.
2: ओ रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM. खुश रहो, खुशियाँ बांटो.
4: खाबों का सफर आरजी सनी के साथ.

0: नमस्कार मित्रांनो, आज प्रकाश वसंत सर आपल्याला नरेंद्रनाथ यांची जीवन गाथा सांगणार आहे, ज्यांना आपण स्वामी विवेकानंद या नावाने ओळखतो। तर त्यांचे जीवन चरित्र आणि त्यांच्या जीवनाचे बालपणीचे बरेच प्रसंग जे आपण कधीच ऐकले नसेल असे बालपणाचे निरनिराळे व रोचक प्रसंग प्रकाश सर आपणास सांगणार आहेत। तरी आपण ते शांत चित्ताने ऐकून घ्यावेत आणि जे प्रसंग आपणास आवडतील ते तुम्ही आम्हाला SMS द्वारे या नंबरवर पाठवा। नंबर आहे 7219193 आणि पुढच्या भागात तुमचे SMS नावासहित वाचले जातील। रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM वर। धन्यवाद।
1: नमस्कार, मी प्रकाश फासे। मला भावलेले स्वामी विवेकानंद एक जीवन प्रवास, यातून नित्याने आपल्याशी संवाद साधतोय। आपण ऐकत आहात रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM। आनंदी रहा, आनंद लुटा। आपण मागच्या भागात वडिलांना समजावणीच्या सुरात आपलं ध्येय, आपलं मार्ग, आपलं उद्दिष्ट आणि त्याचबरोबर तुमच्या पश्चात माझ्यावर येणाऱ्या जबाबदाऱ्या मी सर्व शक्तीनिशी पार पाडीन असा आश्वासन देणारा नरेंद्र पाहिला। पण बापाची व्यथा लक्षात यायला बापच व्हावं लागतं ते मुलांना कळत नाही, हेच खरं। मी माझ्या मुलाला नेहमी म्हणत असतो, मला काय वाटतं हे ज्याला तू बाप होशील आणि ज्याला माझ्या वयाशी येशील, 60-70 गाठशील, त्याला तुला जाणवेल। पण तोपर्यंत वेळ निघून गेलेली असते मित्रांनो। आता नरेंच्या या खुलाशाने बाबूजींची झालेली स्थिती पहा। नरेन बेटा, काय हे तुझ्यावर मी किती किती आशा लावल्या होत्या। अरे, तुझी सगळी भावंड अजून कच्ची आहेत, लहान आहेत, त्यांना विचारात तशी कसं घेणार मी। मुली तर या परक्याचं धन, त्यांचं कसं होईल। भलं बुरं मार्गाने होऊन जाईल, पण आपल्यासमोर आपला उत्तर काळ अधिक निश्चिंत निर्विघ्नपणे जाईल अशी आशा आता मी कोणाच्या जीवावर ठेवू। कारण तू तुझा अध्यात्म, तुझा परमेश्वराचा शोध, तुझं गुरुप्रेम याच्यामध्ये विवाहाला स्थानच नाही, त्यात तू घराला किती वेळ देणार। बाबूजी खंत कशाची करतात, काळजी का करता, कुठं गेलो आहे मी। तुला कुठं जायला मी कधीच मनाई केली नाही। पिढी पिढीतलं वैचारिक अंतर मला मी कधीच अमान्य केलं नाही। मला जे दिसतं आणि जाणवतं त्यामुळे तुझ्या श्रद्धास्थानाबद्दल मी कधी टीकाही केली नाही, टिंगलही केली नाही, अवहेलनाही केली नाही। इतकंच काय, आजवर एका शब्दाने तू असं का करतो, तू असं का वागतो याबद्दल तुझ्यावरचा अविश्वासही दाखवला नाही। गाणं तुला इतकं प्रिय वाटतं याचा मला केवढा आनंद होता। त्यातही मी अमुक पद्धतीने अभ्यास कर, अमुक गुरुकडे जा अशी कधी ढवळाढवळ केली आहे का नरेन, सांग मला। नरेननं बाबूजींना दिलासा देऊन सावरण्याचा खूप खूप प्रयत्न केला, पण काय असतं मित्रांनो, अखंड काचेला तडा गेला तो तडाच असतो, ती सांधणं अशक्य असतं। जोगेन भोजन तयारी सूचना घेऊन खाली आली होती। जा, तुला आज मुद्दाम थांबून घेतलंय, जेवून घे दोन घास, फार वेळ झाला असता तर आजची रात्र इथंच आराम कर। आराम रतून बोस, रस्ता काही जवळची गोष्ट नाही, जा उठ। नाही, आपणही उठ, तुमच्या बरोबरच आज मला जेवायचं आहे। नाही रे बाळा, मला आता अजिबात भूक नाही, तोंडाची चवच गेली आहे। ठाऊक आहे बाबूजी मला, मी तुम्हाला खूप यातना दिल्या, पण काय करू। तुम्ही स्पष्ट बोला, स्पष्ट सांगा, म्हणून मी सगळं सांगितलं। आपल्या आग्रहाकार तर केवळ कर्तव्य भावनेने मी नको ते स्वीकारलं तर त्याचे परिणाम भविष्यात काय होणार याचा विचार करा। मनात झालेला हा माझा निश्चय हा आजचा विचार नाही बाबूजी. आपण कृपावंत होऊन दिलेल्या पहिल्या पुस्तकाने आणि स्वतंत्र विचार करण्याच्या प्रेरणेतून हा प्रवास झालाय. अनेक थोर माणसांच्या आयुष्याच्या तुलना माझ्यामध्ये जागी झाली, विचार करू लागली. ऐक ऐश्वर्य पाहिजे, सुख पाहिजे की राजा राम मोहन व्हायला, ईश्वरचंद्र व्हायला पाहिजे. वाटिकेत अनेक फुलं फुलतात, त्यांची सद्दी संपली की गळून जातात, सुकून जातात, त्याचं निर्माल्य होतं. पण गजेंद्राच्या शुंड्याने उपटलेलं फूल सुकता सुकताही अमरवेलीचं फूल बनतं, कारण ते देवासाठी खुडलेलं असतं. मला माझ्या आयुष्याचं निर्माल्य होऊ नये असं वाटतं. सांगा, ही इच्छा माझ्या निर्माण करणारा पहिला पुरुष कोण? कोण आहे तो महापुरुष? आपणच ना बाबूजी, केवळ आपणच. खरंय बाबा तुझं, तू एक मोठा वेगवान जलप्रपात म्हणजे धबधबा होशील, पण जेथून उगम पावलास त्याच्या नशिबी तुझं काही एक राहणार नाही. साक्षात नियती लाडक्या पित्याच्या तोंडून बोलत होती. नरेंद्र मोठा झाला, महान झाला, जगविख्यात झाला, पण घरचा नाही राहिला. ठीक आहे, विश्वनाथाच्या सत्तेपुढे या गरीब विश्वनाथाचा काय पाड लागणार? चल उठ, आज तुझ्या इच्छेप्रमाणे होऊ दे. जेवण आनंदात आणि समाधानात व्हावं अशी नरेंची इच्छा, पण हृदयावर दगड ठेवून तसं करण्याची जबाबदारी मात्र विश्वनाथ बाबूंची होती. आतून आगीने दग्ध होणाऱ्या परंतु वर मात्र बर्फट साठवणाऱ्या पर्वताप्रमाणे त्यांची भूमिका होती. असं विसंगत वागणं करणं हे त्यांच्या नशिबी आलं होतं. राहून राहून रामायणातला दशरथच त्यांना आठवत होता. युवराजाच्या राज्याभिषेकाच्या आनंदोत्सवात श्रवणकुमारच्या मात्यांनी दिलेला शाप तो विसरू पाहत होता, पण शाप त्याला विसरू शकत नव्हता. विश्वनाथ बाबूच्या कडीकुलपात बंद असलेलं नरेंद्रचं जीवन रहस्य ते विसरू बघत होते, पण नियती मात्र त्या कपाटाच्या कड्यांना धक्के मारत होती आणि भेदून त्या कपाटातला मौल्यवान दस्तऐवज कागद त्यांच्या पुढे धरत होती. झाल्या प्रसंगाने घायाळ झालेल्या, दुःखी झालेल्या वडिलांना सोडून नरेंद्र रात्रीच घराबाहेर पडला. मार्गात चिटपाखरूही नव्हतं, अंधाराचं साम्राज्य सगळीकडे पसरलेलं होतं, पण याची त्याला चिंता नव्हती, फिकीर नव्हती. झाल्या प्रकाराची खोल खोल जखम त्याच्याही हृदयात झाली होती. आजवरच्या आयुष्यात बाप बेट्यांमध्ये लहान मोठे मतभेद जरूर झाले, वितंडवाद झाले, पण जीवाला जखम करणारे प्रसंग कधीच घडले नव्हते. काळजातल्या हृदयाची ठसठसणारी वेदना घेऊन राम रतनू बोस रस्त्यावरच्या आजीच्या घरात नरेंद्रने प्रवेश केला. आजीने नेहमीप्रमाणे नरेंद्रने ठेवलेला पुस्तकांचा, संगीत साधनाचा पसारा निकृतीने आवरून ठेवलेला होता. नरेंद्रने नेहमीच्या चारपाईवर बिछाना घातला. मेजार ठेवलेली पुस्तकं तशीच असली तरी दिवा त्याने अंमळ बारीक करीत तेवढा ठेवला. अभ्यासाचं तयारी करायला मन स्वीकारच घेईना, रात्र बरीच झाली होती. पडा असंही वाटेना, विचार करत बसून राहिला. ज्या विचाराला आरंभ नाही, शेवट नाही, जितकं विचारात खोल खोल शिरावं तितकं गुरपटून अडकायला व्हावं लागलं. जितकं साफ करावं तितकं अंग अधिक अधिक काळं करणारं. अखेर तो कंटाळून उठला. नेहमीच्या सवयीप्रमाणे खोलीत फेऱ्या घालू लागला, पण विचार काही त्याचा पाठलाग सोडत नव्हता. शेवटी खोलीच्या मध्यभागी आसन केलं, त्यावर वज्रासन घातलं, मांडी घालून नासिकाग्र दृष्टी केली आणि ओम नमः शिवाय म्हणत तो आवाहन करू लागला. सर्वांगी एक सूक्ष्म शहारा उठला आणि पुढच्या क्षणाला नरेंद्र भाव समाधीत केव्हा लोटला गेला हे त्याचं त्याला कळलंच नाही. निशा निवळली, प्रभा फाकली, सूर्यनारायणाचं लाल प्रतिबिंब हळूहळू आकाशात वर येत होत, तरी नरेंची शिवसमाधी अभंगच होती. जाणीव केव्हा झाली? तर दारावरून टकटकचं करण्याचं खडखडण्यात रूपांतर झालं त्यावेळेला. कोण आलं असेल इतक्या पहाटे पहाटे? कोण आहे आजी? अरे तुझा मित्र आहे म्हणे, कितीतरी वेळा येऊन गेला तुझ्यासाठी, पण तू भेटशील तर शपथ, म्हणून अशा पहाटे आलाय? अंगाभोवती शाल लपेटीत नरेंद्र खाली आला. मी तुम्हाला जे सांगितलं, सूर्यनारायण म्हणजे प्रभा फाकली होती, लाली येत होती. तो साक्षात वजेंद्रनाथ सील त्याच्या समोर उभा. अरे दादा, तू सकाळीच इकडे कुठे? अरे मी म्हटलं, आमचा नरेंद्र आता खूप खूप मोठा माणूस झालाय, कामात असतो तो. अनेक वेळा येऊन भेटलो पण भेटायचं नाव नाही. बरं, इतक्या वेळ येऊन गेल्याचं कळलं तरी घर माहीत असूनही स्वारी आमच्याकडे यायला तिला वेळ नाही. मग पहाटे पहाटेच जाऊन अंथरुणातच गाठलं तर अरुणोदयी सूर्य भेटल्यासारखा होईल, म्हणून मुद्दाहून पहाटे पहाटे कर आलो. संपलं का तुझं? म्हणजे तुम्ही विद्वान लोक कोणाची कशी फजिती कराल हे सांगता येत नाही. बाबा, तू बोलायला लागल्यापासून मी श्वास रोखून धरलो बसलो होतो. इकडं श्वास कोंडून गुदमरून प्राण आत बाहेर यायला लागले तरी तुझा बोलण्याचा ओघ थांबायला तयार नाही. प्राणायामाची साधना नाही वाटतं सध्या. घ्या बाबांनो, चहा आणलाय तुमच्यासाठी, हे लाडू माझ्या लाडूबाईंनी पाठवलेत लाडोबासाठी, आजीने लढीवारपणे आग्रह केला. तेवढं तरी आता वेळेवर खा आणि प्या, मग काय तुमची बडबड चालू करा, तोपर्यंत मी देवदेव करून येते. आजी खरंच हुशार, तिनं मध्यस्थी मोठी चविष्ट करून ठेवली. चल उचल तो लाडू. दोघांनी खाद्याचा पेयाचा प्रेमाने समाचार घेतला. अरे इथंच बोलण्यापेक्षा जरा बाहेर फिरून येऊ. आहे कुठे खलकात्यात फिरायला जागा? सगळीकडे नुसती दरिद्री ओंगळ वसती. अरे फिरायला जायचे म्हणजे वन उपवन तरुण निर्जर माधवी छाया असंच असतं, पाहिजे असतं का नेहमी? गंद्या वस्तीत फिरणं म्हणजे काय जुलूम होतो का? नरेन, आता तू सर्व घरचा झालाय, तुला सोनं माती रत्न माणका गटार गंगा सगळंच एक समान आहेत. आम्ही सामान्य माणसं, जिथं मनाला आनंद होईल प्रसन्नता मिळेल तेच ठिकाण आम्हाला आवडतं. ठीक आहे, तू म्हणशील तसं, मग चल वर माझ्या खोलीत, येईन एकाटीवर. इथेही अट? हो बाबा, आम्ही आडेल तट्टूच आहोत. वर आलो की तुझ्या पुस्तकाच्या पसाऱ्यात काही वाटणार नाही. माझ्या याकडे यापेक्षा कितीतरी अधिक असतो तो, पण तिथला तानपुरा मृदुंग पाहिलं की काहीतरी ऐकण्याची विलक्षण उर्मी उसळणार. मग आम्ही तुम्हाला गा असा आग्रह करणार, त्यापेक्षा नकोच ते. हात तिच्या इतकंच ना, तू नुसती इच्छा व्यक्त केली तरी मी आज्ञा समजेल. गाणं तर आपला प्राण आहे, त्यासाठी इतके आढेवेढे कशाला? दोघं नरेंद्रच्या खोलीत शिरले. खोलीत नरेंद्रला जो अपेक्षित होता तो पुस्तकांचा पसारा नव्हता, बिछाना मात्र आवरायचा राहिला होता. पांघरुणं अस्ताव्यस्त पडली होती. नरेंद्रनं झटपट आवरलं, सुंदरसा गालीच्या अंथरला, प्रसन्नपणे त्याच्यावर बसला. धूपदाणी थंड झाली असली तरी तिने सोडलेला सुगंध आसमंतात परिसरात अजून टिकून होता. नरेंद्रनं तानपुरा हाती घेतला, काळजीपूर्वक पुसला, एक एक तार जुळत आणत लवकरच चारी तारा बोलत्या झाल्या. मग आपल्या सुरेल तयारीने तो बोलू लागला. चारी आवाजाची आवर्तन एका पाठोपाठ येऊ लागली. अचानक ओंकाराच्या स्वर लहरीवरून हळूच भैरव राग डौलदार पदन्यास करू लागला. त्या भैरवाने शिवस्तुतीचा एक एक पाठ एक एक भाव उलगडून दाखवला. ओम नमो ओंकार शिवहर, अंग वभूत त्रिशूल डमरुधर, त्रिपुरारी महादेव शूलपाणी गंगाधर, हर हर ओम नमो ओम शिवहर, मस्तक पर जटा जूट सोहत कर नर कपाल, नाचत है गावत है भम भम भम ओम नमो ओम कार शिवहर. नरेंद्रचं गाणं चालू होत. गळ्यातली फिरत सुरेख आवाजात कुठे गंभीरता सोडित नव्हती. जराही हातवारे न करता

0: मित्रांशिवाय आयुष्य अपूर्णच, हसणं भांडणं आणि गाणं सगळं शेअर करायचं.
1: तेरे जैसा यार कहां, ऐसा यार आना.
0: जुन्या दिवसांची आठवण आली की मन पुन्हा शाळेत जातं.
2: लकडी की काठी, काठी पे घोडा.
0: मनात बीट्स वाजल्या की शरीर आपोआप फिरकतं. त्याच सोबत
3: गावाची आठवण, मातीचा सुगंध.

0: जुन्या गाड्यांचा तोच सुगंध, तीच नशा.
1: पहला नशा, पहला खुमार.
0: घेऊन येत आहे आपल्यासाठी पुणेरी आवाज 107.8 FM. आनंदी रहा, आनंद लुटा.

0: रेडियो पुणेरी आवाज 107.8 FM, आनंद रहा आनंद।
1: नमस्कार अलक प्रेमी रसिक श्रोते हो, नमस्कार। तुम्ही ऐकत आहात रेडिओ पुणेरी आवाज अर्थात 107.8 FM आणि तुम्ही आता आरजे जगदीश सोबत खास अलक प्रेमी रसिक श्रोत्यांसाठी आणि अलक करणार संधी मिळावी यासाठी वाहिलेल्या कुरकुरीत खुसखुशीत रंगतदार तजेलदार मजेदार उठावदार बहारदार दमदार आणि गेल्या 5 वर्षांपासून रसिकांच्या पसंतीस उतरत असलेल्या कार्यक्रमात त्यांच्या गळ्यातील ताईत झालेल्या कार्यक्रमात अलकची झलक मध्ये अलक तुमची रसिक श्रोते हो, झलक आमची। अलक प्रेमी रसिक श्रोते हो, आज 28 जून 2026 आणि अलकची झलक प्रयोग क्रमांक 208। बघा काय योगायोग आहे, 28 जून 2008 मध्ये 0 टाकलं की 208 आणि याच अशा अफलातून अलककार मित्रांमुळे आणि एकापेक्षा एक छान प्रतिक्रिया देणाऱ्या अलककार रसिक श्रोत्यांमुळे अलकची झलक या कार्यक्रमाचा द्विशतकोत्तर महोत्सव अर्थात 208वा प्रयोग आरजे जगदीश आज सादर करतोय। उद्या वटपौर्णिमा, पतिव्रता स्त्री आपल्या नवऱ्याला दीर्घायुष्य लाभावं यासाठी वटपौर्णिमेची उपासना करणार। तमाम स्त्रियांना रेडिओ पुणेरी आवाजच्या वतीने एकच नम्र विनंती आहे, वडाला फेरे घ्या, वडाला त्या ठिकाणी साक्षी ठेवून सत्यवानाला त्या ठिकाणी भरपूर आयुष्य मिळू द्या असं म्हणा, पण ते आयुष्य मिळण्यासाठी वडाची फांदी तोडू नका। कृपया वृक्षांचं संवर्धन करा, वृक्ष वाचतील तर जग वृक्ष होणार नाही हे लक्षात ठेवा। अलक प्रेमी रसिक श्रोते हो, आरजे जगदीश वळतोय 28 जून 2026 प्रयोग क्रमांक 208 मधील पहिल्याच अलककडे। अलककार श्री बाळ माने आरके नगर सोसायटी नंबर 5 कोल्हापूर येथून लिहितात, वडिलांच्या निधनानंतर त्यांच्या मृत्यूपत्राचा त्या भाऊ बहिणींनी खूप शोध घेतला पण ते कुठंच सापडलं नाही। अखेर वडिलांनी मृत्यूपत्र केले नसल्याची त्यांची खात्री झाली आणि आता नात्यांचा खरा खेळ सुरू झाला। खरंच आहे अलककार बाळ, मी नेहमी म्हणतो तुमच्याविषयी, तुम्ही बाळ असाल नावाने पण अलकचे बाप आहात। अगदी मोजून अलक पाठवता, व्यवस्थित शब्दबद्ध करता, एक घटना घेता, प्रसंग घेता, मग त्याला कथानकात गुंतता आणि सुंदर अलक तुम्ही लिहिता असं माझं मत आहे। कोणाचं मत काही असू शकतं। अलकप्रेमी रसिक श्रोते हो, खरंच भावा बहिणीमध्ये सुद्धा आता वितुष्ट येत चाललंय। आधी भावाभावांमध्ये असायचं, आता भावा बहिणींमध्ये येतं। बहिणीला प्रॉपर्टी हवीच, मी तर म्हणतो द्यायलाच हवी, पण ती वितुष्टाने नाही, नातेसंबंधामध्ये कलह निर्माण करून नव्हे तर नात्यांमध्ये गोडवा निर्माण करून। आणि आई वडील आपले असतात, आई वडिलांची कमाई आपली असते, त्यांचं दायित्व आपलं असतं, हा विचारही आपण पेरत गेला पाहिजे असं मला वाटतं। नात्यांचा खरा खेळ, याच्यातली नकारात्मकता जी आहे ती आपल्याला शोधता आली पाहिजे आणि ती ठेचता आली पाहिजे। पैशासाठी नाती बिघडू नयेत, पैशासाठी त्या ठिकाणी संबंध बिघडू नयेत, एवढंच आरजी जगदीशला या अलक निमित्ताने सांगावं असं वाटतं। अलक प्रेमी रसिक श्रोते हो, खूप बोलक्या, खूप प्रिय, खूप गोड आणि सगळ्यांना समजून घेणाऱ्या, पण आपल्यावर का माहिती का रुसल्या आहेत। जवळपास 6 महिने झाले असतील ज्यांनी आज अलक पाठवले, ज्या समूहाच्या अलक पाठवायच्या तोही ओघ त्या ठिकाणी आटलाय। अर्थात आपल्याला हल्ली जास्त वेळ मिळत नाही, 1 तासावरून कार्यक्रम पण अर्ध्या तासावर आणलाय, अर्थात तरी अलकची संख्या 20 खाली कधीच आपण घेत नाही। म्हणजे आपण अलकही घेतो पण अलक पाठवायला पुरेसा वेळ पहिल्यासारखा देत नाही म्हणून कदाचित असेल, पण अलककार वृषाली पाटील कोगनोळी कर्नाटक आपण रुसू नका। आपण रुसलात तर मग आम्हाला पुसेल कोण, विचारेल कोण। अलककार वृषाली लिहितात, काही महिन्यांच्या बाळाला सोडून तिने दुसऱ्यासोबत संसार थाटला, या संसार वेलीवर मात्र फूल उमललं नाही, तरीही सुखात राहत होते दोघ। मनाप्रमाणे जगणाऱ्या तिने आज अचानक पंक्याला लटकवून घेतले। अलकार ऋषाली, मनाप्रमाणे, खरंच मनाप्रमाणे जगतो का आपण? आपण मनाप्रमाणे जगतो कोणाच्या? आपल्या? नक्कीच नाही। आपण मन मारून जगतो, आपण दुसऱ्यांच्या मनाचा विचार करतो, आणि जर ती तिच्या मनाप्रमाणे जगत होती असेल तर तिने पंख्या लटकवून घेतलं, कारण काही महिन्यांच्या बाळाला सोडून ती आली आणि याचा तिला नक्कीच पश्चाताप झाला असेल. ते दोघं आनंदात राहत असेल, पण हा पाण्यावरचा फुगा असू शकतो कदाचित. बघा विचार करून. पुढची अलक आहे यवतमाळ येथून, अलककार संगीता नागदिवे सना या टोपणाने लिहितात. तो नोकरीमध्ये असताना तिने त्याला घरातली सुई देखील उचलू दिली नाही. आता मात्र 58 वर्षानंतर तो तिला उचलू देत नाही. वा अलककार संगीता, संगीत आहे हो पती पत्नीच्या नात्यातलं, संगीत आहे तो आणि तिच्या नात्यातलं, संगीत आहे एकमेकांना जीव लावणाऱ्या बहीण भावांमधलं. कारण तो आणि ती नक्की कोण आहे माहिती नाही, आपण असं गृहित धरलं पती पत्नी असेल. संगीत आहे इथे वार्धक्यात एकमेकांना सांभाळणाऱ्या जोडप्याचं. कदाचित त्या ठिकाणी ते परकेही असतील, आणि कदाचित कदाचित एवढी वर्ष शक्य नाही पण लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहत असतील असंही आपण म्हणूया. पण एकमेकांची काळजी घेणारी तुमची अलग, काळजी घ्या असं सांगणारी तुमची अलग नक्कीच भन्नाट आहे, खूप छान आहे. आणि असंच त्यांची 58 मी म्हणतो 85 वर्ष अजून त्यांचं आयुष्य असं जगत राहू दे, खूप छान, धन्यवाद. सांगली येथून अलककार अरुणा गर्ज लिहितात. माय खूप भूक लागली, भाकरी देना. लेकरांना भाकरीचा आणि भुकेचा विसर पडावा म्हणून तिने आकाशातील गोल मटोल चंद्र त्यांना दाखवला. त्या लेकर चंद्राकडे बघत बघतच झोपी गेली. ते बघून चंद्रमोळी झोपडीच्या फाटक्या छतातून डोकावणारा चंद्रही खजील झाला. अलककार अरुणा, मी नेहमी म्हणतो तुमच्याविषयी की तुम्हाला करुणा जबरदस्त कळते. त्या मायच्या मनातली करुणा तुम्हाला कळली, तुम्ही टिपलीत, आणि खरंच चंद्रमुळी झोपडीतून दिसणाऱ्या चंद्राला सुद्धा लाज वाटली असेल की आपण गरिबी दूर करू शकत नाही, कारण चांदो मामा आहे आणि चंद्र मामा आहे तर ती भाचवंड आहेत. भाचवंड तशीच झोपी गेली. किती तीव्रतेनं ती व्यथा, ती वेदना मांडलीत बरं का. अलककार अरुणा, धन्य झालो मी तुमची अलक ऐकून. ऐकूया पुढची अलक. खरं म्हणजे 1 मेच्या दरम्यान ज्याने अलक पाठवली होती पण ती काळाच्या ओघात घ्यायची राहून गेली. अर्थात मी प्रत्येक अलककार मित्राला आवर्जून सूचना करतो की वेळेत पाठवा, नियत वेळेत पाठवा. 7ची वेळ दिले 7:05 नाही, 7ची वेळ दिले 7:00 आधी पाठवा. बुधवार दिलाय 7:00 आधी पाठवा. कधी कधी त्या ठिकाणी अगदी 4-5 तास मोजून तुम्हाला दिले जातात, त्यावेळेला पाठवा. आपल्याकडे अलगचा ओघ सुरू असतो, बऱ्याच अलग त्या ठिकाणी वेळेनंतर येतात. काही अलककार मित्र अलककार असं नाव लिहित नाहीत, काही अलककार मित्र पुढे गावाचं नाव लिहित नाहीत. आता मला वाटतं कठोर पावलं उचलावी लागतील, आणि अशा अलककार मित्रांच्या अलग बाजूला ठेवून जे प्रामाणिकपणे निष्ठेने अलग पाठवतात त्यांच्या अलगचा विचार करावा लागेल. अलककार निलिबा, मी मनापासून तुमचा म्हणजे अपराधी आहे, गुन्हेगार आहे, क्षमस्व. तुमची अलग बाजूला राहिली, मी माफी मागतो. अलककार निलिमा नातू पुणे येथून लिहितात. आईचा 70 वर्षाचा संसार संपला होता. तो आवर्तन तिच्या अश्रुधारा संपत नव्हत्या. काळी काळी करून जमवलेले सर्व सामान दान केले, पण तिच्या कलाकुसरीच्या सर्व वस्तू तिने घरी आणल्या. तिचे घर लहान असूनही, अलककार निलिमा खरं सांगू, स्त्री संसारात रमते तेव्हाच तिला आयुष्य गमते. स्त्री संसारात रमते तेव्हा तिला काळी काळीने संसार टिकवणे जमते, आणि तोच संसार ज्या वेळेला फेटायची वेळ येते त्यावेळेला दुःखाश्रू येणारच. मग बरं, 70 वर्षाचा संसार संपला की 70 वर्षाचा संसार तिच्या मुलांनी संपवला आणि तिला घराबाहेर काढलं, अशी एक शक्यता तुमच्या अलकमधून आहे. पण तिने सगळं दान करून टाकलं याचा अर्थ ती स्वतः बाहेर पडली असेल असंही म्हणायला इथे नक्कीच वाव आहे. पण कलाकुसरीच्या वस्तू ज्या कदाचित आईच्या त्यांना म्हणजेच बाबांना अहोंना तिच्या आवडत असाव्यात आणि म्हणून तिने लहान घरात त्या आणल्यात. किती दमदार अलक पाठवलीत, आगळी वेगळी अलक आहे. चला वळूया. नियमितपणे दर 15 दिवसांत अलक पाठवणारे वर्षाश्री या टोपण नावाने लिहिणाऱ्या नागपूर येथील अलककार वर्षा श्रीकांत गंपावर लिहितात, मनामध्ये दाटलेले वादळ ठेवून ती तुफान आलेल्या समुद्राकडे निघाली. लोकांनी पाहिले, आवाज दिला, पण ती थांबली नाही. त्या गर्दीतून कुणीतरी हळू आवाजात म्हणाले, काम झाले. बापरे अलकर वर्षा, काय हिप्नोटाइज केलंय? अपघात घडवलाय? घातपात झालाय? नेमकं काय? हा तर मला वाटतं खून आहे. म्हणजे अगदीच काही दिवसांपूर्वी एका सन्मान्य खासदाराने म्हणाले कॅमेराच्या समोर, आम्ही 5 जणांना टपकावलंय. काय किती विचित्र परिस्थिती आहे. आत्ताचीच एक घटना, केवळ दरवाजा बंद कर असं सांगितलं, भांडण विकोपाला गेलं आणि एका शस्त्रधारी माणसाने एका 22-23 वर्षाच्या तरुणाला ट्रेनमध्ये भोसकलं. माणसं माणसांशी अशी का वागतायत? माणसं माणसांशी इतक्या हीन पातळीवर, इतक्या दयनीय पातळीवर आपण का जगतोय? का त्या ठिकाणी अशा पद्धतीचं वर्तन आपण करतोय? खरंच काम झाले? नेमकं काय? म्हणजे तिचा जीवच घ्यायचा होता? नेमकं काय म्हणावं? अलकर वर्षा, तुम्ही जबरदस्त अलकल्यायला लागलायत, असं प्रमाणपत्र मला तुम्हाला द्यावंच लागेल, कारण धक्का तंत्र तुम्हाला चांगलं जमायला लागलंय. ऐकूया नाशिक येथील अलकर विमेश यशवंत बागडे. अलकर विमेश, पुढच्या आईला सांगा 15 दिवसांनी अलक पाठव, जुलै महिन्याच्या 2 आठवड्यात पाठव, कारण तुमची आणि तिची एकत्र अलग घ्यायला आरजे जगदीशला कमालीचा आनंद मिळतो. पण माझ्यामुळेच तुमची अलग गेलेली राहिली होती आणि म्हणून ही ताटातूट अलगची झाली. पण मला वाटतं माझ्या दृष्टीने ही आईची आणि मुलाच्या अलगची झाली आणि ती होऊ नये म्हणून पुढच्या वेळेला अलगकार विमल यांची अलग पुढच्या रविवारी न घेता त्याच्या पुढच्या रविवारी तुमची दोघांची घेऊ. अलकर विमेश लिहितात, कधीतरी इंटरव्ह्यूमध्ये नाकारलेल्या उमेदवारासमोर आज तो मुलाखतीच्या प्रतीक्षेत आहे. ओ हो अलकर विमेश, जबरदस्त. खरंच आहे, कुणाची वेळ कधी कशी येईल सांगता येत नाही. कुणालाही त्या ठिकाणी लाजवू नका, कुणालाही खजील करू नका, असं सांगणारे तुमची अलग. कुणाचाही उपमर्द करू नका, असे सांगणारे तुमची अलग जबरदस्त आहे. ऐकूया पुढची अलग. सोनापूर कॉम्प्लेक्स गडचिरोली येथून अलकर उपेंद्र रोहणकर लिहितात, तो लग्न झाल्यानंतर दुसऱ्या दिवसापासून पत्नीला घरकामात मदत करू लागला. ती म्हणाली, मी आहे ना, तुम्ही निवांत बसा. अगं, विसरत चाललेल्या स्त्री पुरुष समानतेची मी माझ्यापासून सुरुवात करतोय. सप्तपदीत तुला वचन दिले होते. वा अलकर उपेंद्र, स्त्री पुरुष समानतेचा जय जयकार असो. स्त्री पुरुष माना समान हा धागा पकडून तुम्ही दिलेली अलग मानाचा मुद्रा देण्यास नक्कीच कारण आहे. खरंच आपण सगळ्यांनी हा विचार करायलाच हवा, अशा प्रकारचा हा विचार याच्यामध्ये दिसतो. चला तर वळूया. शोभा अलकार शोभा रामदुर्ग कलबुर्गी कर्नाटक येथून लिहितात, निसर्गप्रेमी, गावाबाहेर जागा घेऊन घर बांधलं, झालं ओसाड जागेत. 15-20 वर्षात कॉलनीत जणू उंच उंच इमारती जंगल तयार झालं होतं. कॉलनीत झाडांचा थंडावा नसल्याने एसी फॅनची कॉलर उंच. हे बघून काही निसर्गप्रेमींनी सोबत घेऊन तिने इमारती भोवती व रस्त्याच्या दोन्ही बाजूला वृक्षारोपण केले. आज कॉलनीतील उंच झाडे मान झुकवून वंदन करत असल्याचा आभास झाला तिला व तिने नकळत वंदन केले निसर्गाला. अलकर शोभा वाढवली आजच्या कार्यक्रमाची. तुम्हाला मानाचा मानाचा मानाचा मुजरा वृक्षारोपणाचा संदेश दिलात, जो संत तुकारामांनी तेव्हा देऊन ठेवलाय. वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे, आणि आपण सगळ्यांनीच झाडं लावली पाहिजेत, झाडं जगवली पाहिजेत. 2 वर्षानंतर आपल्याला अलग पाठवणारे अलगकार माधव रामचंद्र कुलकर्णी मुक्काम पोस्ट तालुका मालेगाव जिल्हा वाशिम येथून लिहितात, दामिनी, बरेच दिवसानंतर पावसाची पहिली सर आली म्हणून मी धावत येऊन घराच्या अंगणात येऊन थांबलो. मातीचा सुगंध दरवळला होता, तेवढ्यात माझं पहिलं प्रेम असलेली बालमैत्रीण रस्त्यावरून जाताना दिसली. मी तिला मोठ्याने दामिनी अशी हाक दिली, पण ती क्षणात विजेच्या कडकडाटाच्या आवाजातच विरली. अगं भिजू नये म्हणून ती त्वरेने निघून गेलेल्या व चिंब भिजलेल्या रस्त्यावर मी पुन्हा विजेच्या दुसऱ्या कडकडाटाची वाट बघतोय. अंग भिजू नये म्हणून ती त्वरेने निघून गेलेल्या, म्हणजे दामिनीवरचं तुमचं, दामिनीवरचं तिचं निस्सीम प्रेम, त्याचं निस्सीम प्रेम, त्याला वाट बघायला भाग पडतोय. अनेक पावस आहे तो वाट पाहिल, पण दामिनी या शब्दाचा केलेला उपयोग मात्र अप्रतिम आहे. अलकप्रेमी रसिकश्रोत अलककार मित्रांनो, कुठेही जाऊ नका, संगीताचा आस्वाद घ्या. तोपर्यंत मी अल्पशी विश्रांती घेतो. आनंदी राहा, आनंद लुटा. धन्यवाद.

0: जिंदगी आसान बनाने के लिए आइए सुनते हैं शिवानी बहन के श्रेष्ठ विचार।
1: ये गुस्से वाले हैं, इनसे दूर रहना चाहिए। तो मैं तो बच गई, लेकिन आप अपने आप से दूर कैसे रहेंगे? आप सारा दिन अपने आप को कितना चीट कर रहे हैं। किसी को चीट करना क्या होता है कि किसी का नुकसान करना ना, किसी के साथ धोखा करना, किसी का गलत करना, उसी को आप चीटिंग कहेंगे। अपने मन का पल पल पल नुकसान करना, अपनी फीलिंग्स का नुकसान करना, अपनी खुशी को, अपनी शांति को हर थॉट में खत्म करते जाना। दूसरा अगर चीट करता भी, किस चीज के लिए चीट कर लेती? पैसों के लिए कर लेती, बिजनेस में कर लेती, कुछ आप मेरे पे विश्वास करते मैं झूठ बोल देती, इतना ही तो चीट कर सकते हैं। सामने वाला कितना चीट करेगा, हमें क्या चीट करेगा? दूसरे तो हमसे बच गए, दूसरे हमसे डर गए, दूसरे हमसे दूर रहने लगे, लेकिन हमें तो अपने साथ रहना है। द पर्सन हु आई हैव टू लिव विद 24/7, आई नीड टू बी कम्फर्टेबल विद दैट पर्सन, आई हैव टू लिव विद माई सेल्फ। दूसरे तो अपना संभाल लेंगे, सो वी नीड टू से।
0: आप सुन रहे हैं पुणेरी आवाज 107.8 FM, खुश रहो खुशियां बांटो।
2: लोक प्रेमी रसिक श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात रेडिओ पुणेरी आवाज अर्थात 107.8 FM आणि तुम्ही आता आरजे जगदीश सोबत रंगतदार आणि बहारदार कार्यक्रमात अलकची झलक मध्ये। अलक तुमची, रसिक श्रोते हो, झलक आमची। अलक प्रेमी रसिक श्रोते हो, आतापर्यंत एकापेक्षा एक बहारदार अलक तुम्ही 28 जून 2026 च्या अर्थात प्रयोग क्रमांक 208 च्या कार्यक्रमात ऐकलेले आहात। आशय संपन्न अशा आलक, वेगवेगळ्या विषयांवरच्या आलक सादर करताना आरजे जगदीशला प्रचंड आनंद होतो। आणि याच साक्षीने, याच पुराव्याने आणि याच उत्सुकतेने आरजे जगदीश सादर करतोय 28 जून 2026 प्रयोग क्रमांक 208 मधील पुढची आलक। नियमित अलककार विरार पूर्व येथून चेतन सुरेश सकपाळ लिहितात, जागतिक पर्यावरण दिनाच्या शुभेच्छा देणारे स्टेटस ठेवण्यासाठी त्याने फोन हातात घेतला होता। तेवढ्यात विकासाच्या नावाखाली हजारो जुना वृक्षांची होत असलेली कत्तल त्याला आठवली। क्षणभर तो विचारात पडला आणि हातातील फोन तसाच बंद करून बाजूला ठेवून जमेल तिथे जमेल तसे त्याने झाड लावण्याचा मनाशी निश्चय केला। अलककार चेतन, मी नेहमी म्हणतो तुम्ही अलकची झलक कार्यक्रमाचं चैतन्य आहात, चेतन आणता तुम्ही अलगची झलक कार्यक्रम, सतेज करता, उत्साहित करता आणि खरंच वेगवेगळ्या वेळेला वेगवेगळ्या प्रसंगांवर वेगवेगळ्या घटनांवर आधारित अलक लिहून तुम्ही दमदार अलक पाठवत असता। खरंच मला असं वाटतं की शुभेच्छा दिल्याच पाहिजेत, पण शुभेच्छा देताना हाही विचार करायला हवा की आपण कृती काय करतो, आपण कार्य काय करतो, का बोलाचीच कडीनी बोलाचाच भात? हे काम तर पुढाऱ्यांकडे दिलंय, त्यांची निष्ठा म्हणजे कबुतरांची विष्ठा आहे, मग आपण त्या ठिकाणी काय करायला हवं? तर आपण अलककार चेतन यांनी सुचवलेल्या जमेल तसे जमेल तिथे झाड लावून झाड जगवलं पाहिजे। आमचे सन्माननीय बिडवे सर आहेत, दरवेळेला जितका वाढदिवस तितकी झाडं लावतात आणि लावतात नाही तर ती जगवतात। आपण मला वाटतं तसं करायला हवं। चला वळूया पुढच्या अलककडे। नागपूर येथून अलककार उज्ज्वला धांडे लिहितात, लहानपणापासूनच त्याचे ध्येय मोठे होते आणि ते त्याने हस्तगत देखील केले, कधीही स्वतःकडे लक्ष दिले नाही, सगळं व्यवस्थित सुरू होतं। अचानक 32व्या वर्षी त्याला हृदयाचा झटका आला, सर्व जागीच राहिले। अलककार उज्ज्वला, मी गेल्या वेळेला तुम्हाला म्हटलं होतं तुम्हाला उज्ज्वल भवितव्य आहे, तुम्ही लिहित राहा, वाचत राहा, ऐकत राहा, ऐकवत राहा, चिंतन करा, मनन करा, साधना करा, आणखीन छान लिहाल। खरंच आहे, काळाच्या ओघामध्ये आपण कधी कुठे कसे हरवले जाऊ, संपेल काहीच सांगता येत नाही। स्वतःकडे लक्ष देणं फार महत्वाचं आहे, फार गरजेचं आहे आणि मला वाटतं स्वतःकडे लक्ष हे सुद्धा समाजाकडे दिलेलं लक्ष इतकंच महत्वाचं आहे। कारण सर सलामत तो पगडी 50, फार छान, फार उत्तम, दमदार अलक। वळूया पुढच्या अलककडे। गोंदिया येथून अलककार निसर्गकवी श्री किशोर कुमार मलेवार लिहितात, त्याला एका वर्षात 1000 वृक्ष लावायचे होते। त्याने कवी संमेलन, जत्रा यामध्ये मोफत पपई, चारोळी, चिंच अशा प्रकारचे बीजे वाटप केले। दिलेल्या बीजाचे 23 जून पर्यंत काहींचे घरी बीजाचे रोपटे तयार झाले असे अनेक संदेश वाचून त्याचे मन भारावून गेले. वा फारच छान अलकर किशोर कुमार, तुम्हालाही मानाचा मानाचा मुजरा. फार छान, जमेल तसं झाड लावण्याची अलकर चेतन यांची अलग मानाचा मुजरा आहेच, तुम्हालाही मानाचा मुजरा आहे. वृक्ष लावले पाहिजेत, झाडं लावली पाहिजेत, झाडं जगवली पाहिजेत. मी म्हणतो जेवढं आयुष्य तेवढी झाडं आपण लावा, प्रत्येक वर्षी तेवढी झाडं लावा. बघा तुमच्या आयुष्यामध्ये झाडं गणिती पद्धतीने नाही तर भूमिती पद्धतीने वाढतील आणि ऑक्सिजन सुद्धा भूमिती पद्धतीने वाढेल आणि ही पृथ्वी तुम्हाला लाख लाख शुभेच्छा देईल आणि तुम्ही दीर्घायुषी व्हाल. वा अलंकार स्नेहा चव्हाण आष्टा सांगली येथून लिहितात, स्वतःच्या दोन लेकी उच्च पदस्थ असताना एका अत्यंत बिकट परिस्थिती असणाऱ्या घरातील मुलगी हुंडाबळी प्रथेला फाटा देत सून म्हणून घरी आणली. त्या माऊलीने तिलाही उच्च पदस्थ करून लाल दिव्याच्या गाडीतून माहेरी आलेली मुलगी पाहून आनंद अश्रू आलेल्या बापाच्या काबाड कष्टाचे जणू सोने केले. अलकर स्नेहा सगळं ठीक, पण अलग 4 ते 5 वाक्यांमध्ये हवी, याचा अर्थ पूर्णविराम कुठेच द्यायचा असं नाही. पूर्णविराम देत चला, आपण शंकर महादेवन नाही आहोत. एका श्वासामध्ये गीत म्हणायला तसं एका श्वासात लिहायला भलं मोठं पल्लेदार वाक्य नको. छोटी छोटी वाक्य करा, तोडा, म्हणजे जेणेकरून तिथे त्या ठिकाणी काय करता येईल, पूर्णविराम घेता येईल आणि नवीन विषयाकडे वळता येईल. पण मला वाटतं ही खरंच छान आहे, स्वतःच्या दोन लेकी उच्च पदस्थ आणि दुसरी मुलगी फाटा देऊन, हुंडाबळीला फाटा देऊन, हुंडाबळीच्या प्रथेला, खरं म्हणजे हुंड्याच्या प्रथेला फाटा देऊन सून म्हणून घरात आणली, हे किती चांगलं आहे. मला वाटतं त्या माऊलीला मानाचा मानाचा मुजरा. पंढरपूर येथून रत्नश्री टोपण्णावने अलकात जयश्री शिंदे लिहितात, गुण्या गोविंदाने राहणाऱ्या दोन भावांमध्ये एका गैरसमजामुळे कडाक्याचे भांडण झाले. इतके दिवस ते वाटणी करण्यास भाग पडले, वाटणी केल्यानंतर मोठ्या भावाने छोट्या भावाला विचारले, तुला कोणता वाटा हवा? छोट्या भावाने बराच विचार केला आणि दुसरा वाटा निवडला, कारण पहिल्या वाट्यात होती सगळी संपत्ती आणि दुसऱ्या वाट्यात होता स्वतः त्याचा मोठा भाऊ. अलकार जयश्री अफुलातून अप्रतिम, निव्वळ नातेसंबंध टिकवणारी अलक नव्हे तर नातेसंबंधाचा नवा अध्याय लिहिणारी अलक आहे. गैरसमजावर जालिम उपाय, रामबाण उपाय म्हणजे अलक आहे. मला तुम्हाला 10 पैकी 10 गुण, 100 पैकी 100 गुण द्यायचे आहेत. मानाचा मानाचा प्रचंड मुजरा द्यायचा आहे, कारण अप्रतिम आहे आणि शेवटच्या कलाटणीने, धक्का तंत्रने संपूर्ण अलकचा सूर बदलला आणि संपूर्ण अलकने नात्याचा सूर आळवला. आवळायचा गळा नात्याचा, त्यापेक्षा नात्याचा सूर आळवणं, नात्याचं सारे गमप म्हणणं किती सुंदर. मला तर प्रचंड भावली, खूपच छान. अप्रतिम, मला तुम्हाला येऊन पंढरपूरला भेटावं लागेल, त्यानिमित्ताने विठुरायाचं दर्शन घेता येईल. द्याल ना आसरा एक रात्रीचा. चला तर ऐकूया, अलंकार सौ अचलाधारप रोहा येथून लिहितात, त्याची कंपनी बंद पडली आणि आयुष्याचं सगळं गणित चुकलं. मुलाला मनासारखं शिक्षण घेता आलं नाही, हौस करता आली नाही, म्हणून तो सारखा चिडचिड करायचा. मुलाचं लग्न होऊन तो जेव्हा बाबा झाला तेव्हा त्याने बाबांना फादर्स डेच्या शुभेच्छा पाठवल्या. अरे वा अलंकार अचला, तुम्ही तर काय छानच अलक लिहिता. तुमच्या अलकचं कौतुक साक्षात अलक गुरु मयुरेश देशपांडे यांनी सुद्धा केलेलं आहे. तुम्ही अलकच्या विजेत्या सुद्धा आहात, त्याच्यामुळे तुम्ही छान लिहिता, मलाही आवडली. आणि बापाची त्या ठिकाणी तगमग, बापाची होणारी कुतरवोड किती सुंदर पद्धतीने छोट्याशा या गोष्टीमध्ये तुम्ही मांडलीत, छान. चला तर बऱ्याच दिवसानंतर आपल्यापर्यंत अलक पाठवणाऱ्या तालुका शिरपूर जिल्हा धुळे येथील अलंकार सौ संगीता राजेंद्र पाटील लिहितात, विमानात बसल्यावर त्याच्या डोळ्यात पाणी आले. व्यसनाधीन असल्यामुळे मी मुलाला कधी 1 रुपया देखील दिला नाही आणि आज तो नोकरीला लागताच मला भारत दर्शनासाठी विमानाने नेतोय. वा अलकर संगीत, अलकर संगीता संगीत आहे तुमच्या अलकमध्ये, असं मला म्हणायचं होतं. म्हणजे बिघडलेला बाप आणि त्या ठिकाणी बिघडलेल्या वडिलांवर, व्यसनाधीन मुला वडिलांवर सुद्धा माया करणारा, जीव लावणारा तो मुलगा, त्या मुलासाठी मानाचा मुजरा. आणि वडिलांनी त्या ठिकाणी लहानाचं मोठं केलंय, बरे भले त्या ठिकाणी हाऊसमोज केली नसेल पण जन्म दिलाय आणि आपलं कर्तव्य त्याने योग्य पद्धतीने पार पाडलं. वा खूपच छान. वळूया पुढच्या अलककडे. आणि जे पुढचे अलक आपल्याला पाठवले, अलककार सौ स्वप्ना प्रशांत जगदळे नागपूर येथून. संदेश: घरातील दरवाजापुढे आज कुत्रा रडवेला भुंकत होता. तिचे मन शंका कुशंकाने भरून गेले. ते विचारांच्या गर्तेत असतानाच ऑफिसचा पदोन्नतीचा संदेश आला. अलककार स्वप्ना मिश्किल आहे तुमची अलक. म्हणजे एकीकडे अंधश्रद्धा कशी पसरवली जाते हे सांगता सांगता पुन्हा तुम्ही अंधश्रद्धेकडे वळलात. पण तरी एक चांगली बातमी म्हणजे अंधश्रद्धेला छेदही दिलात की कुत्रा भुंकतोय म्हणजे काहीतरी वाईट होणार आहे, विचित्र भुंकतोय म्हणजे वाईट होणार आहे असं नसतं. तर चांगल्या गोष्टी सुद्धा आपल्याला ऐकायला मिळतात. वा छान. फक्त कुत्र्याच्या भुंकण्याचा आणि त्या चांगल्या गोष्टीचा कुठेही संबंध नाही. आता जे जगदीश वळतोय कौटुंबिक अलगची झलक या कार्यक्रमाकडे, अर्थात वनगे कुटुंबियांच्या अलगकडे. अलगकर सौशैलजा महेंद्र वनगे पिंपळे सौदागर पुणेतून लिहितात. आई बापाविना पोरकी असणारी ती सासरच्या प्रेमळ कुटुंबात कधी रमली हे तिला कळलेच नाही. आज तिच्या पदोन्नतीची बातमी कळताच तिचे सासरे तिचे कौतुक करून स्वागत करण्यासाठी केक आणि भेटवस्तू घेऊन आले. बाबा तुम्ही आणि आईनी मला माहेरची कमी कधीच भासू दिली नाहीत असं म्हणून तिने दोघांच्या पायावर आपले मस्तक ठेवले. अलक्कर शैलजा एकच सूचना द्यावीशी वाटते, शेवटी पायावर मस्तक ठेवले एवढंच केलं असतं तरी चाललं असतं. तिने ते कृतज्ञतेचे शब्द नसती बोलली तरी चाललं असतं कारण त्याच्यात सगळं काही आलं. पण तरीही त्या सुनेला मात्र मानलं पाहिजे कारण तिने सुद्धा माहेर नसलेलं सासर आपलंसं केलं आणि सासरमध्ये माहेर शोधलं. वळूया अलककार महेंद्र हरिभाऊ वनगे पिंपळे सौदागर पुणेतून लिहितात. तू कितीही प्रयत्न केलेस तरी माझ्यापेक्षा वर जाऊच शकणार नाही. आकाशात उंच उडणारा पतंग धाग्यास म्हणाला. धाग्याने स्मित करत फक्त त्याची साथ सोडली अन अलककार महेंद्र तिने साथ सोडली की त्याचं काय होतं ते लक्षात घ्या. आणि तुमच्या दोघांचं कुटुंब म्हणजे नांदा सौख्य भरे. मी पाहिलंय, मी अनुभव घेतलाय. आणि तुमचं दोघांचं एकमेकांसाठी जगणं, एकमेकांचा विचार करणं, एकमेकांसाठी त्या ठिकाणी असणं मी स्वतः अनुभवलंय. मला वाटतं तुम्ही पतंग आणि धागा नाही आहात तर तुम्ही त्या ठिकाणी एकमेकांसाठी एकमेकांसाठीच असणारे ज्योत आणि पंटी, ज्योत आणि प्रकाश आहात. म्हणजे प्रकाश ज्योतीची साथ सोडली तर दोघंही संपतात तसं आहे. मला वाटतं तुमचं आयुष्य एकमेकांसाठी असंच वाहू द्या. खूप छान. पुन्हा एकदा तुमच्याकडे यायचंच आहे मनसोक्त गप्पा मारायला आणि तुमच्या सुनबाईच्या हातचा तो चवदार नाश्ता खाण्यासाठी. ऐकूया पुढची अलग. नेल्लूर येथून म्हणजेच आंध्र प्रदेश येथून अलककार सौ वनमाला औटी हत्वळणे लिहितात. व्हॉट्सअप स्टेटस: कंपनीचा नियम फोन लॉकरमध्ये ठेवण्याचा. संध्याकाळी तो ती घरी पोहोचले. सर्व नातेवाईक ठिय्या मांडून बसलेले. एका जणाला विचारले तुम्ही सगळे इकडे? त्याने व्हॉट्सअप स्टेटस दाखवले. त्यात तिचा त्यांचा फोटो आणि भावपूर्ण श्रद्धांजली असा मेसेज. इतका त्यांचा 10 वर्षाचा मुलगा ओरडत आला, बघा माझी आयडिया किती पाहुणे आले आणि नाचायला लागला. वा वा अलककार वनमाला वेगळी आहे अलक, भन्नाट आहे अलक. 10 वर्षाच्या मुलाचं कौतुक करा असं वाटतं मला. नातेवाईक यायलाच पाहिजेत हा संदेश त्याने दिला. घर भरलेलं असायला पाहिजे. कदाचित त्याला खाऊसाठी नातेवाईक हवे असतील, कदाचित तो माणूस वेडा असेल. पण माणसं विसरलेल्या माणसांना त्या 10 वर्षाच्या मुलाने वटणीवर आणलं म्हणून त्या ठिकाणी मला त्याला मानाचा मुजरा द्यायचा आहे. आणि हीच अलग 1 एप्रिलला आली असती तर आणखीन बहार आली असती. आणि ते नातेवाईक किती खळखळून हसले असतील. 10 वर्षाच्या मुलाने केवढं हसू पेरलं, हे हास्य पेरणं तो आयुष्यभर करत राहील. मला वाटतं तो पुढचा चार्ली नक्कीच होईल. वा फार छान अलककार वनमाला, जबरदस्त, मला प्रचंड आवडली. म्हणजे यावेळेच्या अलक बऱ्याचशा मिचकिल आहेत बरं का. अलकप्रेमी रसिक श्रोते हो, अलककार मित्रांनो, आता आरजी जगदीश घेतोय बर्थडे गर्ल. अलककार सौ रसिका आनंद शाळीग्राम अर्थात काव्य रसिका पुणे यांची अलक. बऱ्याच समूहाने त्या ठिकाणी अलकची झलका कार्यक्रम जणू काही वाईट टाकलाय. पण त्या समूहातील त्या ठिकाणी माणसं अलककार मित्र अलक पाठवतात आणि अलंकार रसिका तुम्हाला महाराष्ट्राच्या वतीने, मी तर म्हणतो संपूर्ण विश्वाच्या वतीने, रेडिओ पुणेरी आवाजच्या माध्यमातून वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा. हॅपी बर्थडे टू यू अलंकार रसिका. आणि अलंकार मित्रांनो, बरं का, तुमचा वाढदिवस असेल तरी कळवत चला, म्हणजे आम्हाला त्या ठिकाणी तुम्हाला शुभेच्छा देणं सोपं होईल. अलंकार रसिका लिहितात, ती नवीन ड्रेस घालून खूप छान नटून तटून आवरून तयार होती, कारण आज तिचा वाढदिवस होता. तिला घरातून कोणी शुभेच्छा दिल्या नाहीत, तिला वाटले सगळे आपला वाढदिवस विसरले आहेत. ती संध्याकाळी देवापुढे दिवा लावत होती, अचानक तिचा मुलगा आणि तिचे पती छान केक व भेटवस्तू घेऊन तिच्या जवळ आले. तिच्या डोळ्यात आनंद अश्रू तरळले. वा अलंकार रसिका, पुन्हा एकदा तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. मला खात्री आहे तुमचा वाढदिवस कोणच विसरणार नाही, बऱ्याच समूहांवर साजरा केला जाईल आणि घरात तर मंगलमय वातावरण असेल. मला सुद्धा तुमच्या वाढदिवसाला नक्कीच कधीतरी यायला आवडेल, जसं अलंकार मित्र वेगवेगळ्या कारणानिमित्ताने भेटणार आहेत तसं आपलीही एकदा भेट व्हावी. पुन्हा एकदा वाढदिवसाच्या शुभेच्छा. खूप छान, खूप मस्त वळूया अर्थात निरोपाकडे. आरजे जगदीश घेतोय या प्रयोग क्रमांक 208 म्हणजे 28 जून 2026 कार्यक्रमात. निरोप, धन्यवाद. ऐकत राहा पुणेरी आवाज, आनंदी राहा, आनंदी राहा.

0: नमस्कार, मैं हूँ पेंटल। आप सुन रहे हैं रेडियो पुनेरी आवाज 107.8 FM। खुश रहो, खुशियाँ बांटो।
1: मनन से मनोबल तक, आस्था से अस्तित्व तक, पुनेरी आवाज 107.8। खुश रहो, खुशियाँ बांटो।
2: नमस्कार श्रोते हो, कसे आहात? आणि अब्बुलकीचा प्रश्न, गाणी ऐकताय ना? ऐकायलाच हवी, कारण आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय कार्यक्रम स्वरसंध्या। आणि हा कार्यक्रम तुम्ही ऐकतात फक्त आणि फक्त पुणेरी आवाज रेडिओ FM बँड 107.8 MHz वर। आनंदी रहा, आनंद लुटा। श्रोते हो, सर्वप्रथम तुम्हाला या स्वरसंध्या या कार्यक्रमामधनं तसेच पुणेरी आवाज या टीम तर्फे तुम्हाला सगळ्यांना मी हार्दिक शुभेच्छा देतो। आनंद लुटाला तुम्ही तयार आहात ना? चला तर मग सुरू करा आजच्या आपल्या भागाला। आपल्या स्टुडिओ मध्ये या स्वरसंध्या या कार्यक्रमासाठी माझ्या बरोबर को अँकरर असणार आहेत डॉक्टर स्मिता सोहनी। स्मिताताई, तुमचं स्वरसंध्या या मालिकेमध्ये मनपूर्वक स्वागत करतो, तसेच श्रोत्यांचं सुद्धा स्वागत करतो।
3: थँक्यू ऋषी, सर्व श्रोत्यांना पुन्हा एकदा शुभेच्छा देते आणि स्वतःची ओळख करून देते। मी आहे डॉक्टर स्मिता सोहनी, PhD डॉक्टर आहे आणि पॅशन टू प्रोफेशन ज्याला आपण म्हणतो, म्हणजे एखादी गोष्ट आपल्याला अतिशय आवडते आणि म्हणून आपण त्याच्यात अधिक खोलवर जातो आणि त्याचा अभ्यास करतो, तसं माझ्यासाठी आहे संगीत। दिल्लीला इंडियन म्युझिक थेरपी असोसिएशन आहे, त्यांची मेंबर आहे आणि म्युझिक थेरपी या विषयामध्ये अभ्यास केला आहे। या कार्यक्रमात आम्ही अशा पद्धतीने तुम्हाला काही गाणी ऐकवणार आहोत की ज्याचा तुम्हाला विविध प्रकारचे मानसिक त्रास किंवा धक्के किंवा दुःख ह्याच्यातून बाहेर येण्यासाठी नक्की मदत होईल।
2: खूप छान ओळख करून दिली श्रोत्यांना। श्रोते, स्वरसंध्या हा कार्यक्रम, त्याची थोडीशी तुम्हाला रूपरेषा सांगतो की काय काय आपण त्याच्यामध्ये आपण बघणार आहोत। डॉक्टर स्मिता सोनी तर आपल्या बरोबर असणार आहेत, त्यांची मी मुलाखत घेणार आहे, त्यांना मी प्रश्न पण विचारणार आहे, पण त्याचबरोबर एंटरटेनमेंटचा भाग असल्या कारणाने आम्ही तुम्हाला एंटरटेनमेंट देणारच आहोत, पण त्याच अनुषंगाने आम्ही तुम्हाला काही जुनी हिंदी किंवा मराठी गाणी सुद्धा आम्ही तुम्हाला ऐकवणार आहोत। स्वरसंध्या या मालिकेमध्ये जे जे भाग आम्ही इथे तुम्हाला ऐकवणार आहोत त्या प्रत्येक भागामध्ये एक एक वाद्य घेणार आहोत आणि त्या वाद्यांची संदर्भातली माहिती तसंच त्याच्या संदर्भात काय उपयोग होतो या संदर्भातली जाणीव डॉक्टर स्मिता सोनी म्युझिक थेरपिस्ट असल्या कारणानं त्या आपल्याला करून देणार आहेत। त्यांना प्रत्येकाला डॉक्टर डॉक्टर म्हणण्यापेक्षा त्यांनी मला आधीच कार्यक्रम चालू व्हायचं सांगितलं की तुम्ही ताई म्हटलं तरी हरकत नाही, त्यामुळे त्यांना मी डॉक्टरच्या ऐवजी ताई हा शब्द उच्चारणार आहे। माझ्यासाठी ते सोपं झालंय आणि असंच पुढे छान रंगतदार कार्यक्रम आपण करणार आहोत, ऐकणार आहोत। तुमची पण साथ तेवढीच आम्हाला असायला हवी हे निश्चितच। चला तर मग सुरू करूयात आजच्या भागाला। तर ताई, आज आपण सनई या वाद्याची माहिती घडून घेणार आहोत स्वतःला, तर नेमकं सनईच्या संदर्भात तुमच्याकडे काय माहिती आहे ते सांगणार जरा स्वतःला।
3: हो, संगीतामध्ये वेगळ्या वेगळ्या प्रकारची वाद्य वाजवली जातात, जसं की ताल वाद्य असेल, घन वाद्य असेल वगैरे। तसं सनई हे एक सुशीर वाद्य आहे। सनईला जिथे तोंडानी फुंकर मारली जाते ना, तिथे हे अगदी पुंगळीसारखं लहान दिसतं आणि पुढे पुढे सनईचा व्यास वाढत जातो। सनई लाकडाची असते आणि शेवटी कर्णा किंवा घंटेच्या आकाराचा धातूचा तुकडा लावलेला असतो। याच्या लाकडाच्या भागावरती 7 छिद्र असतात। आपले श्वास फुंकून आपल्या बोटांच्या मदतीने ती छिद्र बंद करून किंवा उघडून यातून सुमधूर स्वर काढतात। भारताच्या सगळ्या भागांमध्ये सनई वाजवली जाते बरं का, आणि तिचे आकार लांबी यात थोडाफार फरक पडतो। जवळजवळ सगळ्या देवळांमध्ये सकाळी सनई चौघडे वाजवून दिवसाची मंगलमय सुरुवात करायची अशी पद्धत असते। अशाच आपल्या सगळ्यांच्या भक्तीला पावणारे काशी विश्वनाथ, या मंदिरात सनई वाजवण्याची सेवा करणारे उस्ताद अली बख्श यांचा भाचा म्हणजेच जगप्रसिद्ध भारतरत्न उस्ताद बिस्मिल्ला खान। बिस्मिल्ला खान यांनी नुसतं सनईवर प्रेम केलं आणि सनईची सेवा केली असं नाही बरं का, तर सनईला शास्त्रीय संगीतातील मान्यता प्राप्त वाद्य हा दर्जा पण त्यांनी मिळवून दिला। जगभरात त्यांचे सनई वादनाचे कार्यक्रम झाले आणि भारताला स्वातंत्र्य मिळालं ना, त्या दिवशी म्हणजे 15 ऑगस्ट 1947 ला त्यांनी लाल किल्ल्यावर सनई वादन केलं असे संदर्भ सापडतात. त्यांच्या गूंज उठी शहनाई या सिनेमातील सनई वादनामुळे हे वाद्य अगदी घराघरात जाऊन पोहोचलं.
2: तुम्ही सनेच्या संदर्भात खूप माहिती सांगितली, त्याचनुसार उस्ताद बिस्मिल्ला खान याच्या संदर्भात खूप छान सांगितलं श्रोत्यांना. आता आपण जाणून घेऊयात की आजच्या भागात कोणती गाणी आपण ऐकणार आहोत. तर नंबर 1, 1959 साली प्रदर्शित झालेला असा कोणता हिंदी चित्रपट होता जो अभिनेता राजेंद्र कुमार यांचा पहिला मोठा हिट चित्रपट ठरला. नंबर 2, अरुण दाते यांनी गायलेलं आणि यशवंत देव यांनी संगीतबद्ध केलेलं वृंदावनी सारंग या रागावर आधारित कोणतं भावगीत आहे. नंबर 3, असं कोणता हिंदी चित्रपट होता जो वेगवेगळ्या साली एकाच नावाने प्रदर्शित झाला होता. त्याच्यानंतर नंबर 4, 1954 साली प्रदर्शित झालेला असा कोणता हिंदी चित्रपट होता जो काही प्रमाणात टेक्निकलर मध्ये तयार झाला होता. त्यानंतर नंबर 5, अशी कोणती अभिनेत्री होती जिने फक्त 4 चित्रपटांमध्येच काम केले होते, त्यापैकी 1960 साली प्रदर्शित झालेला हिंदी चित्रपट हा त्या अभिनेत्रीचा दुसरा चित्रपट होता. अशा आणखीन काही गाणी आपण ऐकणार आहोत, पण आता वेळ झालेली आपल्या पहिल्या गाण्याकडे वळायची. तर तो 1959 साली एक हिंदी चित्रपट प्रदर्शित झाला होता, त्याचं नाव होतं गुंज उठी शहनाई. या चित्रपटामध्ये एक शहनाई वादकाची कथा दाखवली गेली आहे. संपूर्ण चित्रपटामध्ये उस्ताद बिस्मिल्ला खान जसं मगाशी ताई म्हटल्या त्याप्रमाणे उस्ताद बिस्मिल्ला खान यांनी सनई वाजवलेली आहे. गुंज उठे शहनाई हा चित्रपट अभिनेता राजेंद्र कुमार यांचा पहिला मोठा हिट चित्रपट ठरला. गाण्याची सुरुवात एका झाडाखाली हिरो अर्थात राजेंद्र कुमार सनई वाजवत आहेत आणि त्या सनईचा स्वर ऐकून हिरोईन तिच्या घराच्या बाल्कनीमध्ये चालत येऊन कटडाला धरून उभी राहून हे गाणं गायला सुरुवात करत आहे. कदाचित तुम्हाला ओळखलं जसं श्रोत्यांनी की मी कोणत्या गाण्याबद्दल बोलतोय, तरी सुद्धा मी तुम्हाला सांगू इच्छितो गाण्याचे बोल आहेत तेरी शहनाई बोले सुन के दिल. ऐकूयात हे सुरेख गाणं गुंज उठी शहनाई या चित्रपटामध्ये.

0: आता आपण गुंज उठे शहन यामधलं एक सुरेख गाणं श्रोत्यांना ऐकवलं, तर ताई मला असं सांगा, जेवढ्या काही प्रकारचे जे काही वाद्य आहेत हे वेगवेगळ्या काही काही प्रकारांमध्ये मोडत असतात बरोबर, तर ती कोणत्या कोणत्या प्रकारांमध्ये मोडतात ते जरा तुम्ही श्रोत्यांना सांगाल का?
1: हो, साधारण चार प्रकारची वाद्य असतात ऋषी. एक प्रकार आहे तंतुवाद्य, याच्यामध्ये तारांचा वापर केलेला असतो. म्हणजे सरस्वतीच्या हातातली वीणा किंवा संत मीराबाई यांच्या हातातली एक तारी किंवा सतार, तानपुरा वगैरे. दुसरा प्रकार आहे तालवाद्य, याच्यामध्ये लाकूड किंवा धातूवरती चामडं बसवून ताल वाजवला जातो, जसं की तबला, मृदुंग, डफ, खंजिरी वगैरे. अजून एक प्रकार आहे घनवाद्य, यात भरीव वस्तूवरती आघात केला जातो, म्हणजे झांज, चिपळ्या, घंटा, घुंगरू वगैरे. आणि चौथा प्रकार म्हणजे हवेचा वापर करून वाजवली जाणारी वाद्य, याला सुशीर वाद्य असं म्हणतात. याला तोंडानी फुंकण्याची वाद्य, म्हणजे आजचं जे आपलं वाद्य आहे सनई, त्या प्रकारची वाद्य, किंवा भात्यानी हवा ओढून वाजवण्याची वाद्य म्हणजे हार्मोनियम, याच्यामध्ये येतात.
0: वा ताई, तुम्ही खूप छान माहिती सांगितलेली आहे. श्रोतो, आता आपली वेळ झालेली आहे आपल्या कार्यक्रमाच्या दुसऱ्या गाण्याकडे वळायची. श्रोतो, तुम्हाला आठवत असेल मी सुरुवातीलाच प्रश्न असा तुम्हाला विचारला होता की अरुण दाते यांनी गायलं आणि यशवंत देव यांनी संगीतबद्ध केलेलं वृंदावनी सारंग या रागावरचं असलेलं कोणतं भावगीत आहे, तर ते भावगीत आता आपण श्रोतो ऐकणार आहोत. श्रोतो, लहान असताना अनेक मुले मुली खोटा खोटा संसाराचा खेळ खेळत असतात. त्या डावात मुलगी बायको होते आणि मुलगा नवरा होतो. मुलगा कामावर जायचा तर मुलगी खोट्या घरात खोटा खोटा स्वयंपाक बनवायची. मुलगा आला की त्याला खोटे खोटे जेवायला घालायची. या खेळालाच भातुकलीचा खेळ असं म्हणतात. या खेळात एक राजा व एक राणी असते. असे भातुकलीचे खेळ पूर्ण झाले की सगळ्या वस्तू ठेवून दिल्या जातात. कवी मंगेश पाडगावकर यांनी या भातुकलीच्याच खेळाची उपमा एका प्रेमाला दिली आहे. या भातुकलीच्या खेळाप्रमाणेच एक मुलगा व एक मुलगी असते. ते दोघेही एकमेकांवरती खूप खूप खूप प्रेम करत असतात. ते दोघेही आपण लग्न करून संसार करण्याची आणि एकमेकांसोबत जीवन घालण्याची स्वप्ने बघत असत. ही प्रेमाची व्यथा या गाण्यात क्षणोक्षणी आपल्याला जाणवते. या गाण्याला अरुण दाते यांनी आपल्या स्वरांनी अजरामर केले आहे आणि यशवंत देव यांनी वृंदावनी सारंग या रागावर ही चाल बसवली आणि ती आजही आपल्या मनाचा ठाव घेते. कदाचित श्रोत्यांनी ओळखला असेलच मी कोणत्या गाण्याबद्दल बोलतोय, की गाण्याचे बोल आहेत भातुकलीच्या खेळामधली. चला तर मग ऐकूयात हे सुरेखचं भावगीत अरुण दाते यांच्या आवाजात.

0: वाहतूक ख्यामल हे गाणं आपण ऐकवलं तर बरेचदा आपल्याला असं आढळून येतं शनी हे वाद्य एक मंगल वाद्य म्हणून वापरलं जातं. म्हणजे लग्नाच्या वेळेला सुद्धा शनी ऐकवलं जाते, मुंजीच्या वेळेला पण शनी ऐकवलं जाते, दिवाळीमध्ये सुद्धा ज्या वेळेला दिवाळी पाठ हा कार्यक्रम होत असतो त्यावेळेला सुद्धा सुरुवातीला छानशी त्या पहाटेच्या रागाची सुरेख अशी शनी आपल्याला ऐकवली जाते. तर हे तसं पाहायला गेलं तर मंगलवाद्य असं समजलं जातं. तर थोडस तुम्ही श्रोत्यांना सांगाल का शनी भारताच्या संस्कृतीशी घट्ट ना जुळलेली आहे, पण त्याची सुरुवात भारतामध्ये कशी झाली याच्या महत्वाची माहिती तुम्ही द्याल का?
1: ऋषी प्राचीन काळी मानव फुंकर मारून जसं की शीळ किंवा शिट्टी वाजवायला शिकला, किंवा प्राण्याचं पोकळ शिंग किंवा समुद्रात मिळणारा शंख याच्यात फुंकर मारून आवाज काढायला शिकला असेल. पुढे पुढे यातून मधुर ध्वनी कसा निर्माण होईल असे प्रयोग करत करत सुषिर वाद्य जन्माला आली असतील. जगातल्या अनेक देशातल्या प्राचीन संस्कृतींमध्ये असे प्रयोग झाले असणार आणि त्या त्या देशातल्या संगीताचा अभ्यास केला तर त्यांची विंड इन्स्ट्रुमेंट्स आपल्याला नक्की समजून येतील. तुम्ही जर मधुमती चित्रपट पाहिला असेल ना तर त्यातलं ओ बिछुआ हे लता मंगेशकर यांनी गायलेलं जे गाणं आहे त्याच्यात त्यांच्या डोंगराळ भागातल्या वस्तीतले स्त्री पुरुष मेळ्यामध्ये नृत्य करत असतात आणि बांबू पासून बनवलेलं जवळजवळ 6 फूट उंचीचं फुंकर मारायचं वाद्य वाजवत तिचा प्रियकर येतो असं दृश्य चित्रित केलंय. भारताच्या संस्कृतीमध्ये सगळ्या भागांमध्ये सनई इतकी रुजली आहे की मंदिरातील शुभ सकाळ किंवा लग्नाला आलेल्या पाहुण्यांची जेवणाची पंगत आणि नववधूची विदाई ही सनई शिवाय अगदी अपूर्ण वाटते, नाही का?
0: वाताई तुम्ही खूप छान माहिती, त्याचबरोबर त्याचं उदाहरण देत असताना एका सुरेख अशा हिंदी चित्रपटामधल्या गाण्याचं सुद्धा तुम्ही विश्लेषण या ठिकाणी श्रोत्यांना दिलं. श्रोतो 1947 साली आणि

1968 साली एक हिंदी चित्रपट प्रदर्शित झाला होता. नाव होत नीलकमल. 1947 साली नीलकमल मध्ये मधुबाला या मुख्य अभिनेत्रींनी मुख्य भूमिका बजावली होती. तर 1968 साली वहिदा रहमान यांची मुख्य भूमिका असलेला हा नीलकमल चित्रपट. आता मी तुम्हाला जे गाणं ऐकवणार आहोत ते 1968 सालच्या चित्रपटामधलं, त्याच्यामध्ये संपूर्ण विधाईची चित्रीकरण झालेलं आहे. कदाचित श्रोत्यांनी ओळखलं असेल गाण्याचे बोल, बाबुल की दुआ आहे लेती जा. तर सुरेख गाणं नीलकमल या चित्रपटामधलं 1968 सालचं. चला तर मग ऐकूयात आपल्या कार्यक्रमाचं हे तिसरं गाणं, चित्रपट नीलकमल.

0: मी मगाशी जे काही प्रकार सांगितले आम्हाला त्याच्यामध्ये सनई हे वाद्य सुशीर वाद्यांमध्ये येत असं तुम्ही म्हणालात आणि तोच एक प्रकार सुद्धा आहे, परंतु एक लोकांना एक आयडिया यावी या दृष्टिकोनातनं तुम्ही आणखीन कोणती कोणती सुशीर वाद्य आहेत जी जास्त करून ह्या चित्रपटसृष्टीमध्ये मग ती हिंदी चित्रपटसृष्टी असो किंवा मराठी चित्रपटसृष्टी असो त्यामध्ये जास्त करून वापरली जातात त्याच्याबद्दल थोडीशी माहिती तुम्ही स्वतःला द्याल का?
1: ऋषी, लहान मुलं हमखास विकत घेतात ती पिपाणी आणि ती कोणाच्या तरी कानाशी वाजवून मोठा आवाज काढून घाबरवण्याची खोडी आपण लहानपणी केलीच असेल. तसंच उत्सवांच्या मिरवणुकीत हमखास वाजवली जाते किंवा राजे महाराजांसमोर पूर्वी वाजवली जायची ती तुतारी. या वाद्यामुळे लोकांचं लक्ष वेधलं जातं, ते बाकीची बडबड सोडून मुख्य मिरवणुकीकडे लक्ष द्यायला लागतात. तुतारी ऐकणाऱ्याला जोश येतो, त्याचा उत्साह वाढतो. तसंच दक्षिण भारतामध्ये नादस्वरम असतं, ते पण मंगल वाद्य म्हणून त्या भागात प्रसिद्ध आहे. ज्यावर शास्त्रीय संगीत वाजवलं जातं असं एक अजून वाद्य आहे जे आता खूप दुर्मिळ झालंय बरं का, ते म्हणजे सुंद्री. हे शिसवीचं लाकूड आणि धातू यांच्यापासून बनवतात. अजून एक वाद्य आपण सगळेजण ओळखतो ते म्हणजे नागासमोर वाजवली जाणारी पुंगी. हे पण तोंडानी वाजवलं जाणारं वाद्य आहे. पिपाणी, तुतारी, पुंगी याच्यावर शास्त्रीय संगीत वाजवलं जात नाही, पण ती लोकजीवनाचा एक भाग आहेतच आणि ती आपल्याला नेहमी ऐकायला मिळतात.
0: वा ताई, तुम्ही खूप छान माहिती श्रोत्यांपर्यंत पोहोचवतात आणि आपण अशा चांगल्या चांगल्या माहिती आपण पुढच्या पण अनेक भागांमध्ये पोहोचणार आहोत यात काही शंकाच नाही. श्रोतो, आता झालेली वेळ आपल्या कार्यक्रमाच्या चौथं गाणं ऐकायचे. श्रोतो, 1954 साली एक हिंदी चित्रपट प्रदर्शित झाला होता, त्याचं नाव होतं नागिन. नागिन हा चित्रपट काही प्रमाणात टेक्निकलर मध्ये तयार झाला होता. ह्या चित्रपटानेच हिंदी चित्रपटसृष्टीत वैजयंती माला यांची कारकीर्द प्रस्थापित केली होती. पुढचं गीत आपण जे ऐकणार आहोत त्या गाण्याची सुरुवात हिरोईन धनुष्य बाण घेऊन पाऊलवाटेने चालत आहे आणि जराशा काही अंतरावर साधारण 4-5 नाग फणा वर काढून बसले आहेत असा हा सुरुवातीचा सीन या गाण्यामधला आहे. कदाचित लोकांनी ओळखलं पण असेल की मी कोणत्या सीन बद्दल बोलतोय. गाण्याचे बोल आहेत मन डोले मेरा दंडोले. श्रोतो, जरी आपण सनई हा भाग जरी घेतला असला तरी मगाशी त्यांनी आपल्याला सांगितलं त्यांच्या उत्तरामध्ये की आणखीन हे जे काही सुश्रीत वाद्य आहेत त्यांचा जो प्रकार आहे त्याच्यामध्येच पुंगी हा एक प्रकार त्याच्यामध्ये मोडतो. म्हणून एक नेमकं तुम्हाला पुंगी म्हणजे काय याची जाणीव करून देण्यासाठी आपण हे गाणं या आजच्या भागामध्ये समावेश केलेला आहे. चला तर मग ऐकूयात मन डोले मेरा तन डोले 1954 सालच्या नागिन या चित्रपटामधलं हे पुढचं गीत.

0: श्रोतो अशीच काही रोचक माहिती आणि काही गाणी आपण ऐकणारच आहोत, परंतु एका क्षणभर विश्रांतीनंतर. तुम्ही कुठेही जाऊ नका, ऐकत रहा पुणेरी आवाज 107.8 मेगाहर्ट्सवर. आनंदी रहा, आनंद लुटा.
1: अजी सुनते हो?
2: हाँ सुनी तो रहा हूँ.
1: क्या सुन रहे हो?
2: रेडियो पुणेरी आवाज.
1: ओ रेडियो पुणेरी आवाज 107.8 FM. खुश रहो खुशियां बांटो.
0: श्रोतो क्षणभर विश्रांती नंतर मी आरजे ऋषी आणि डॉक्टर स्मिता सोनी आम्ही दोघे जण तुमच्या स्वरसंध्या या मालिकेमध्ये पुनश्च स्वागत करतो. हा कार्यक्रम तुम्ही ऐकत आहात फक्त आणि फक्त पुणेरी आवाज FM बँड 107.8 मेगाहर्ट्सवर. आनंदी रहा, आनंद लुटा. आत्ता अर्ध्या भागामध्ये पारंपरिक वाद्यांबद्दल आपण त्यांकडनं जाणून घेतलं. तुम्ही आम्हाला सुशीर वाद्यामध्ये पारंपरिक जी वाद्य आहेत जी भारतामध्ये प्रामुख्याने आपण वापरत असतो, पिढ्यानपिढ्यात वापरत आलेलो आहोत, त्याच्या संदर्भात तुम्ही माहिती सांगितली. तर या सुशीर वाद्यामध्ये पाश्चात्य वाद्यांचा पण काही याच्यामध्ये वापर झाला आहे का?
3: हो, तुम्ही माय हार्ट इज बीटिंग हे जुली मधलं गाणं किंवा गोमू संगतीनं माझ्या तू येशील का याच्यामध्ये एक वाद्य ऐकलं असेल, त्याला आपण म्हणतो क्लॅरिनेट. काही लोक यालाच क्लॅरिओनेट असं पण म्हणतात. सनईच्या सगळ्यात जवळ जाणारा हा आवाज आहे, पण याच्यात धातूचा वापर जास्त, पण सनईमध्ये मात्र लाकडाचा वापर जास्त. तोंडाने फुंकून सॅक्सोफोन किंवा ट्रम्पेट वाजवणाऱ्याचा भाव लग्नाच्या बँडमध्ये सगळ्यात भारीच असतो, नाही का? कारण त्यामुळे उत्साह वाढतो. धातूपासून बनवलेलं जुन्या पद्धतीच्या स्पीकरसारखा पुढे कर्णा असलेलं हे वाद्य हिंदी सिनेमात पण आपण बघतच असतो. देशभक्तीच्या गीतांमध्ये पण हमखास सॅक्सोफोन आणि ट्रम्पेट यांचा आवाज ऐकू येतो, कारण त्यामुळे स्फूर्ती वाढते, अगदी रक्त सळसळतच असं म्हणा ना. तोंडाने फुंकून वाजवायचं अजून एक वाद्य सगळ्यांना माहीत असते, ते म्हणजे हार्मोनिका किंवा माउथ ऑर्गन, मराठीत आपण याला बाजा म्हणतो. शोलेमधल्या अमिताभ बच्चनच्या हातात हा बाजा भरपूर वाजलाय. ए दिल हे मुश्किल जी ना यहा या जॉनी वॉकर यांच्या हातातही हाच बाजा दिसतो.
0: तुम्ही अतिशय सुरेख माहिती सांगितली आणि त्याचबरोबर शोले चित्रपट तुम्ही लोकांना परत एकदा त्याची आठवण करून दिली. अमिताभ बच्चनचा त्याच्यामध्ये बाजा आणि जॉनी वॉकरचा पण खूप जुना चित्रपटाची तुम्ही श्रोतांना आठवण करून दिलीत. श्रोतो ऐकून नक्कीच तुमचा मूड उत्साही झाला असेल.
3: ऋषी मूडला मराठीत काय म्हणतात?

0: ताई, कदाचित मला असं वाटतं मनाची वृत्ती किंवा लहर.
1: लहर. खर तर छान शब्द वापरलास. खरोखरच संगीतातून ध्वनीची लहर म्हणजे साऊंड वेव्ह निघते. ती आपल्या मनाला उत्साहित करते किंवा शांत करते किंवा दुःखाची भावना पण निर्माण करू शकते. बरं का? स्वदेश मधलं ये जो देश है तेरा किंवा लग्नानंतर सासरी जाणारी मुलगी आठवा. नक्कीच ते गाणं ऐकणाऱ्याला अतिशय दुःखानी मन भरून येतं, नाही का?
0: वा ताई, तुम्ही खूप छान माहिती पोहोचवत आहे. श्रोते आता सांगितलं की लग्न झाल्यानंतर सासरी जाणारा प्रसंग आठवा आणि त्याच प्रसंगावरचं आधारित आता पुढचं गाणं आपण ऐकणार आहोत. श्रोते हो, सुचित्रा सेन. सुचित्रा सेन यांनी फक्त चार चित्रपटांमध्येच काम केलं होतं. त्यापैकी 1960 साली प्रदर्शित झालेला बंबई का बाबू हा हिंदी चित्रपट हा त्यांचा दुसरा चित्रपट होता. आता आम्ही तुम्हाला जे गाणं ऐकवणार आहोत त्या गाण्याची सुरुवात एका खांबामागे हिरो उभा आहे आणि तो हळूहळू खांबाच्या पुढे चालत येत आहे. लग्नाचा सीन आहे आणि हिरोईन लग्न मंडपामध्ये बसलेली आहे. हिरो अर्थात देवानंद आणि हिरोईन अर्थात सुचित्रा सेन. कदाचित श्रोत्यांनी सीन आठवली असेल किंवा ओळखलंही असेल की आम्ही आता कोणतं गाणं तुमच्या समोर ऐकवणार आहोत. तर श्रोतो, गाण्याचे बोल आहेत चलरी सजनी आप क्या सोचे.

0: ताई आता आपण जे श्रोत्यांना गाणं ऐकवलं ते पण इथे ऐकत होतो, खरोखरच त्याच्यातली गाण्याची जी अर्थता आहे ती आपल्याला जशी जाणे तशी श्रोत्यांना सुद्धा जाणवली असेलच. मग हा सगळं करत असताना म्युझिक थेरपीमध्ये सनईचा कुठे वापर केला जातो त्याबद्दल थोडं सांगाल का श्रोत्यांना?
1: म्युझिक थेरपीमध्ये क्लायंटची हिस्ट्री, क्लायंटची आवडती वाद्य किंवा आवडते गायक वादक याची आधी माहिती करून घ्यावी लागते. तसंच त्यांच्या मानसिक अवस्थेची माहिती पण करून घ्यायला लागते. बरं का, ज्यांना स्वतःला गायला किंवा वाजवायला आवडतं त्यांनी ते जरूर शिकावं असा पण आम्ही सल्ला देतो. पण सनई शिकणं हा काही पोरखेळ नाही, कारण यात श्वासावर उत्तम कंट्रोल लागतो, शिवाय बोटांवरही. आणि फुंकून वाजवायचं असल्यामुळे छातीत हवा भरून घेता यायला हवी. त्यामुळे क्लायंटचा चॉईस जर सनई असेल तर शक्यतो त्याला ऐकायला प्रवृत्त केलं जातं, वाजवायला नाही. उदाहरणादाखल आता असं पहा की एखाद्या क्लायंटच्या मनात खूप दुःखाच्या भावना कोंडल्या गेलेल्या असतील तर त्यांना वाट मोकळी करून द्यायला हवी. तर मग त्यासाठी हे गाणं किती छान मदत करेल पहा.
0: श्रोतो आता म्हणजे तुम्हाला पुढचं गाणं जे आम्ही ऐकणार आहोत 1957 साली एक हिंदी चित्रपट प्रदर्शित झाला होता, त्याचं नाव होते भाभी. आणि हा भाभी चित्रपट 1954 साली प्रदर्शित झालेल्या प्रभावती देवी सरस्वती यांच्या बिजली या कादंबरीवर आधारित असलेल्या बंगा गोराचा या बंगाली चित्रपटाचा रिमेक होता. या गाण्याचे संगीतकार आहेत चित्रगुप्त आणि गायक आहेत मोहम्मद रफी आणि गाण्याचे बोल आहेत चल उड़ जा रे पंछी.

0: जशी या गाण्यातून खूप आर्तता जाणवली ना, तशीच सनईच्या वापर केलेल्या अनेक गाण्यांमधून पती पत्नीच्या मधुर मिलनाच्या कोमल लहरी उमटलेल्या पण ऐकू येतात बर का. जसं की पड गई दिल पर मेरे आपकी परछाइयां, हर तरफ बजने लगी सैकड़ो शहनाइयां, किंवा कभी कभी मतलब अजरामर गाणं.
1: ताई आतापर्यंत आपण म्युझिक थेरपीच्या संदर्भामध्ये सनईचा वापर आर्तता त्याच्यामधनं निर्माण होते अशा प्रकारची माहिती सांगितलेली आहे. तर आता आपण जुने गाणी घेतो म्हटल्यानंतर काही वयस्कर लोकांना आपला हा कार्यक्रम निश्चितच आवडेल आणि वयस्कर लोक शक्यतो भक्ती संगीताकडे पण आकर्षित होतात. तर मग भक्ती संगीताच्या संदर्भात हा सनईचा वापर कसा केला जाऊ शकतो त्याच्याबद्दल जरा तुम्ही सांगाल का.
0: श्री विष्णूंच्या मूर्तीला बघून भक्तिभावाने भारावून गेलेली सीता, जेव्हा हेच ते हेच ते हेच ते चरण अनंताचे अशा प्रकारे व्यक्त होते, तेव्हा प्रत्येक कडव्याच्या सुरुवातीला मधुर सनईचा वापर केलाय, आठवतंय ना. माणसाला अनेक अवघड प्रसंगात जाणीव होते की आपण खूप छोटे आहोत आणि आपल्याहून प्रचंड मोठी सगळी दुनिया चालवणारी अशी एक शक्ती आहे, त्या शक्तीला शरण गेल्याने आपल्याला बळ मिळेल. आता हे छोटं
1: पुढचं गाणं ऐकवतोय. तो माडगुळकरांच्याही रचना अगदी प्राकृत भाषेत

0: पावसाच्या थेंबात दडलेलं जुनं प्रेम, आठवणींचा ओलावा. कधी कधी विरहातलं मौन सुद्धा गाण्यापेक्षा जास्त बोलत.
1: अश्विनी
0: जीवन म्हणजे चालत राहणं, गाणं, हसणं आणि स्वप्न पाहणं.
2: वाऱ्यावरती गंध पसरला ना ते मनाचे.
0: आईचा आवाज म्हणजे मनाला शांती मिळवण्याचं संगीत. या सगळ्यांची सांगड कुठे बर घातली जाते? आपल्याच पुणेरी आवाज 107.8 FM वर. आनंदी रहा, आनंद लुटा.

0: आवाज ऐकण्यासाठी कर्ण आतुर झाले, पुणेरी आवाज ऐकण्यासाठी कर्ण आतुर झाले.
1: रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM. आनंदी रहा, आनंद लुटा.

0: पुणेरी आवाज
1: सामाजिक व सांस्कृतिक माहिती देणारे आपले झकास रेडिओ स्टेशन
0: पुणेरी आवाज
1: ऐकत रहा 107.8 FM
0: आनंदी रहा आणि आनंद लो।

0: नमस्कार मित्रांनो, आज प्रकाश वसंत सर आपल्याला नरेंद्रनाथ यांची जीवन गाथा सांगणार आहे, ज्यांना आपण स्वामी विवेकानंद या नावाने ओळखतो। तर त्यांचे जीवन चरित्र आणि त्यांच्या जीवनाचे बालपणीचे बरेच प्रसंग जे आपण कधीच ऐकले नसेल असे बालपणाचे निरनिराळे व रोचक प्रसंग प्रकाश सर आपणास सांगणार आहेत। तरी आपण ते शांत चित्ताने ऐकून घ्यावेत आणि जे प्रसंग आपणास आवडतील ते तुम्ही आम्हाला SMS द्वारे या नंबरवर पाठवा। नंबर आहे 7219193 05। आणि पुढच्या भागात तुमचे SMS नावासहित वाचले जातील। रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM वर। धन्यवाद।
1: नमस्कार, मी प्रकाश फासे। मला भावलेले स्वामी विवेकानंद एक जीवन प्रवास यातून नित्याने आपल्याशी संवाद साधतोय। आपण ऐकत आहात रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM। आनंदी रहा, आनंद लुटा। आपण मागच्या भागात वडिलांना समजावणीच्या सुरात आपलं ध्येय, आपलं मार्ग, आपलं उद्दिष्ट आणि त्याचबरोबर तुमच्या पश्चात माझ्यावर येणाऱ्या जबाबदाऱ्या मी सर्व शक्तीनिशी पार पाडीन असा आश्वासन देणारा नरेंद्र पाहिला। पण बापाची व्यथा लक्षात यायला बापच व्हावं लागतं ते मुलांना कळत नाही, हेच खरं। मी माझ्या मुलाला नेहमी म्हणत असतो, मला काय वाटतं हे ज्याला तू बाप होशील आणि ज्याला माझ्या वयाशी येशील, 60-70 गाठशील त्याला तुला जाणवेल, पण तोपर्यंत वेळ निघून गेलेली असते। मित्रांनो, आता नरेंच्या या खुलाशाने बाबूजींची झालेली स्थिती पहा। नरेन बेटा, काय हे, तुझ्यावर मी किती किती आशा लावल्या होत्या। अरे, तुझी सगळी भावंड अजून कच्ची आहेत, लहान आहेत, त्यांना विचारात तसे कसं घेणार मी। मुली तर या परक्याचं धन, त्यांचं कसं होईल। भलंबुरं मार्गाने होऊन जाईल, पण आपल्यासमोर आपला उत्तर काळ अधिक निश्चिंत निर्विघ्नपणे जाईल अशी आशा आता मी कोणाच्या जीवावर ठेवू। कारण तू तुझा अध्यात्म, तुझा परमेश्वराचा शोध, तुझं गुरुप्रेम याच्यामध्ये विवाहाला स्थानच नाही, त्यात तू घराला किती वेळ देणार। बाबूजी खंत कशाची करतात, काळजी का करता, कुठं गेलो आहे मी। तुला कुठं जायला मी कधीच मनाई केली नाही। पिढी पिढीतलं वैचारिक अंतर मला मी कधीच अमान्य केलं नाही। मला जे दिसतं आणि जाणवतं त्यामुळे तुझ्या श्रद्धास्थानाबद्दल मी कधी टीकाही केली नाही, टिंगलही केली नाही, अवहेलनाही केली नाही। इतकंच काय, आजवर एका शब्दाने तू असं का करतो, तू असं का वागतो याबद्दल तुझ्यावरचा अविश्वासही दाखवला नाही। गाणं तुला इतकं प्रिय वाटतं याचा मला केवढा आनंद होता। त्यातही मी अमुक पद्धतीने अभ्यास कर, अमुक गुरुकडे जा अशी कधी ढवळाढवळ केली आहे का नरेन, सांग मला। नरेननं बाबूजींना दिलासा देऊन सावरण्याचा खूप खूप प्रयत्न केला, पण काय असतं मित्रांनो, अखंड काचेला तडा गेला तो तडाच असतो, ती सांधणं अशक्य असत। जोगेन भोजन तयारी सूचना घेऊन खाली आली होती। जा, तुला आज मुद्दाम थांबून घेतलंय, जेवून घे दोन घास, फार वेळ झाला असता तर आजची रात्र इथंच आराम कर। आराम रतून बोस, रस्ता काही जवळची गोष्ट नाही, जा उठ। नाही, आपणही उठ, तुमच्या बरोबरच आज मला जेवायचंय। नाही रे बाळा, मला आता अजिबात भूक नाही, तोंडाची चवच गेली आहे। ठाऊक आहे बाबूजी मला, मी तुम्हाला खूप यातना दिल्या, पण काय करू। तुम्ही स्पष्ट बोला, स्पष्ट सांगा, म्हणून मी सगळं सांगितलं। आपल्या आग्रहाकार तर केवळ कर्तव्य भावनेने मी नको ते स्वीकारलं तर त्याचे परिणाम भविष्यात काय होणार याचा विचार करा। मनात झालेला हा माझा निश्चय हा आजचा विचार नाही बाबूजी. आपण कृपावंत होऊन दिलेल्या पहिल्या पुस्तकाने आणि स्वतंत्र विचार करण्याच्या प्रेरणेतून हा प्रवास झालाय. अनेक थोर माणसांच्या आयुष्याच्या तुलना माझ्यामध्ये जागी झाली, विचार करू लागली. ऐक ऐश्वर पाहिजे, सुख पाहिजे की राजा राम मोहन व्हायला, ईश्वरचंद्र व्हायला पाहिजे. वाटिकेत अनेक फुलं फुलतात, त्यांची सद्दी संपली की गळून जातात, सुकून जातात, त्याचं निर्माल्य होतं. पण गजेंद्राच्या शुंड्याने उपटलेलं फूल सुकता सुकताही अमरवेलीचं फूल बनतं, कारण ते देवासाठी खुडलेलं असतं. मला माझ्या आयुष्याचं निर्माल्य होऊ नये असं वाटतं. सांगा, ही इच्छा माझ्या निर्माण करणारा पहिला पुरुष कोण? कोण आहे तो महापुरुष? आपणच ना बाबूजी, केवळ आपणच. खरंय बाबा तुझं, तू एक मोठा वेगवान जलप्रपात म्हणजे धबधबा होशील, पण जेथून उगम पावलास त्याच्या नशिबी तुझं काही एक राहणार नाही. साक्षात नियती लाडक्या पित्याच्या तोंडून बोलत होती. नरेंद्र मोठा झाला, महान झाला, जगविख्यात झाला, पण घरचा नाही राहिला. ठीक आहे, विश्वनाथाच्या सत्तेपुढे या गरीब विश्वनाथाचा काय पाड लागणार? चल उठ, आज तुझ्या इच्छेप्रमाणे होते जेवण आनंदात आणि समाधानात व्हावं अशी नरेंची इच्छा. पण हृदयावर दगड ठेवून तसं करण्याची जबाबदारी मात्र विश्वनाथ बाबूंची होती. आतून आगीने दग्ध होणाऱ्या परंतु वर मात्र बर्फ साठवणाऱ्या पर्वत

मौल्यवान दस्तऐवज कागद त्यांच्या पुढे धरत होती. झाल्या प्रसंगाने घायाळ झालेल्या, दुःखी झालेल्या वडिलांना सोडून नरेंद्र रात्रीच घराबाहेर पडला. मार्गात चिटपाखरूही नव्हतं, अंधाराचं साम्राज्य सगळीकडे पसरलेलं होतं, पण याची त्याला चिंता नव्हती, फिकीर नव्हती. झाल्या प्रकाराची खोल खोल जखम त्याच्याही हृदयात झाली होती. आजवरच्या आयुष्यात बाप बेट्यांमध्ये लहान मोठे मतभेद जरूर झाले, वितंडवाद झाले, पण जीवाला जखम करणारे प्रसंग कधीच घडले नव्हते. काळजातल्या हृदयाची ठसठसणारी वेदना घेऊन राम रतनू बोस रस्त्यावरच्या आजीच्या घरात नरेंद्रने प्रवेश केला. आजीने नेहमीप्रमाणे नरेंद्रने ठेवलेला पुस्तकांचा, संगीत साधनाचा पसारा निकुतीने आवरून ठेवलेला होता. नरेंद्रने नेहमीच्या चारपाईवर बिछाना घातला. मेजार ठेवलेली पुस्तकं तशीच असली तरी दिवा त्याने अंमळ बारीक करीत तेवढा ठेवला. अभ्यासाचं तयारी करायला मन स्वीकारच घेईना, रात्र बरीच झाली होती. पडावसही वाटेना, विचार करत बसून राहिला. ज्या विचाराला आरंभ नाही, शेवट नाही, जितकं विचारात खोल खोल शिरावं तितकं गुरपटून अडकायला व्हावं लागलं. जितकं साफ करावं तितकं अंग अधिक अधिक काळं करणारं. अखेर तो कंटाळून उठला. नेहमीच्या सवयीप्रमाणे खोलीत फेऱ्या घालू लागला, पण विचार काही त्याचा पाठलाग सोडत नव्हता. शेवटी खोलीच्या मध्यभागी आसन केलं, त्यावर वज्रासन घातलं, मांडी घालून नासिकाग्र दृष्टी केली आणि ओम नम शिवाय म्हणत तो आवाहन करू लागला. सर्वांगी एक सूक्ष्म शहारा उठला आणि पुढच्या क्षणाला नरेंद्र भाव समाधीत केव्हा लोटला गेला हे त्याचं त्याला कळलंच नाही. निशा निवळली, प्रभा फाकली, सूर्यनारायणाचं लाल प्रतिबिंब हळूहळू आकाशात वर येत होत, तरी नरेंद्रची शिवसमाधी अभंगच होती. जाणीव केव्हा झाली तर दारावरून टकटकचं करण्याचं खडखडण्यात रूपांतर झालं. त्यावेळेला कोण आलं असेल इतक्या पहाटे पहाटे? कोण आहे आजी? अरे तुझा मित्र आहे म्हणे, किती तिरवळ्या येऊन गेला तुझ्यासाठी, पण तू भेटशील तर शपथ, म्हणून अशा पहाटे आलाय? अंगाभोवती शाल लपेटीत नरेंद्र खाली आला. मी तुम्हाला जे सांगितलं, सूर्यनारायण म्हणजे प्रभा फाकली होती, लाली येत होती. तो साक्षात वजेंद्रनाथ सील त्याच्या समोर उभा. अरे दादा, तू सकाळीच इकडे कुठे? अरे मी म्हटलं, आमचा नरेंद्र आता खूप खूप मोठा माणूस झालाय, कामात असतो तो, अनेक वेळा येऊन भेटलो पण भेटायचं नाव नाही. बरं, इतक्या वेळ येऊन गेल्याचं कळलं तरी घर माहीत असूनही स्वारी आमच्याकडे यायला तिला वेळ नाही. मग पहाटे पहाटेच जाऊन अंथरुणातच गाठलं तर अरुणोदयी सूर्य भेटल्यासारखा होईल, म्हणून मुद्दाहून पहाटे पहाटे कर आलो. संपलं का तुझं? म्हणजे तुम्ही विद्वान लोक कोणाची कशी फजिती कराल हे सांगतायत नाही. बाबा, तू बोलायला लागल्यापासून मी श्वास रोखून धरलो बसलो होतो. इकडं श्वास कोंडून गुदमरून प्राण आत बाहेर यायला लागले तरी तुझा बोलण्याचा ओघ थांबायला तयार नाही. प्राणायामाची साधना नाही वाटत सध्या. घ्या रे बाबांनो, चहा आणलाय तुमच्यासाठी आणि हे लाडू. माझ्या लाडूबाईंनी पाठवलेत लाडोबासाठी, आजीने लढीवारपणे आग्रह केला. तेवढं तरी आता वेळेवर खा आणि प्या, मग काय तुमची बडबड चालू करा, तोपर्यंत मी देवदेव करून येते. आजी खरंच हुशार, तिनं मध्यस्थी मोठी चविष्ट करून ठेवली. चल उचल तो लाडू. दोघांनी खाद्याचा पेयाचा प्रेमाने समाचार घेतला. अरे इथंच बोलण्यापेक्षा जरा बाहेर फिरून येऊ. आहे कुठे कलकत्त्यात फिरायला जागा? सगळीकडे नुसती दरिद्री ओंगळ वसती. अरे फिरायला जायचं म्हणजे वन उपवन, तरुण निर्जर, माधवी छाया असंच असतं पाहिजे असतं का नेहमी? गंद्या वस्तीत फिरणं म्हणजे काय जुलूम होतो का? नरेन, आता तू सर्व घरचा झालाय. तुला सोनं, माती, रत्न मानका, गटार गंगा सगळंच एक समान आहेत. आम्ही सामान्य माणसं, जिथं मनाला आनंद होईल, प्रसन्नता मिळेल, तेच ठिकाणं आम्हाला आवडतं. ठीक आहे,

तू म्हणशील तसं, मग चल वर माझ्या खोलीत, येईन एकाटीवर. इथेही अट? हो बाबा, आम्ही आडेल तट्टूच आहोत. वर आलो की तुझ्या पुस्तकाच्या पसाऱ्यात काही वाटणार नाही. माझ्याकडे यापेक्षा कितीतरी अधिक असतो तो, पण तिथला तानपुरा मृदुंग पाहिलं की काहीतरी ऐकण्याची विलक्षण उर्मी उसळणार. मग आम्ही तुम्हाला गा असा आग्रह करणार, त्यापेक्षा नकोच ते. हात तिच्या इतकंच ना, तू नुसती इच्छा व्यक्त केली तरी मी आज्ञा समजेल. गाणं तर आपला प्राण आहे, त्यासाठी इतके आडेवेडे कशाला. दोघं नरेंद्रच्या खोलीत शिरले. खोलीत नरेंद्रला जो अपेक्षित होता तो पुस्तकांचा पसारा नव्हता, बिछाना मात्र आवरायचा राहिला होता. पांघरुणं अस्ताव्यस्त पडली होती. नरेंद्रनं झटपट आवरलं, सुंदरसा गालीच्या अंथरला, प्रसन्नपणे त्याच्यावर बसला. धूपदाणी थंड झाली असली तरी तिने सोडलेला सुगंध आसमंतात परिसरात अजून टिकून होता. नरेंद्रनं तानपुरा हाती घेतला, काळजीपूर्वक पुसला, एक एक तार जुळत आणत लवकरच चारी तारा बोलत्या झाल्या. मग आपल्या सुरेल तयारीने तो बोलू लागला. चारी आवाजाची आवर्तन एका पाठोपाठ येऊ लागली. अचानक ओंकाराच्या स्वर लहरीवरून हळूच भैरवराग डौलदार पदन्यास करू लागला. त्या भैरवाने शिवस्तुतीचा एक एक पाठ एक एक भाव उलगडून दाखवला. ओम नमो ओंकार शिवार अंग वभूत त्रिशूल डमरुधर त्रिपुरारी महादेव शूलपाणी गंगाधर हर हर ओम नमो ओम शिवहर मस्तक पर जटा जूट सोहत कर नर कपाल नाचत है गावत है भम भम भम ओम नमो ओम कार शिवहर. नरेंद्रचं गाणं चालू होत. गळ्यातली फिरत सुरेख आवाजात कुठे गंभीरता सोडित नव्हती. जराही हातवारे न करता ती सहज गळ्याबाहेर येत होती. जवळजवळ अर्धात पाऊण तास नरेंद्र ही गाण्याची गायनाची मेजवानीची लयलूट घेत होता, भोगत होता. नरेंद्रच भेटल्याचं सार्थक झालं. गाणं संपलं, ताना मुरून गेल्या. तानपुराच्या ताऱ्यांनी आपला झंकार थांबवला. नरेंद्र हसून मित्राकडे पाहिलं आणि विचारलं, झालं समाधान? हो रे, निश्चित समाधान झालं. आजची सकाळ शिवहर संगीताने संपन्न झाली. मला काही कळत नाही फार त्यातलं, पण संगीताने मात्र वेड लावलं. बघ, तू आल्यामुळे तोंड तरी उघडायला मिळालं, नाही तर महिना महिना तानपुराचं शिवण देखील होत, तानपुरेला शिवणं देखील होत नाही. एकट्या व्यक्तिमत्वात देवानं कसं ठासून सगळं देणं भरलंय याचाच मला खूप आचंबा वाटतो. एक उत्कृष्ट संगीतज्ञ, एक उत्कृष्ट व्यायामपटू, ग्रंथ समीक्षक, व्यासंगी, सर्वांगीण वाचन करणारा वाचक, काय देखणं स्वरूप मिळालंय, रेखीव अवयव मिळालेत. नरेंद्र, तू खरंच म्हणतो तसा शापभ्रष्ट योगीच आहे. जाऊ दे दादा, सध्या तर ह्याच लोकीच आहे. बरं, खरं सांग, इतके दिवस मला का शोधित होता आणि सकाळी सकाळी बिजाज्ञात पकडण्याची घाई का केलीस? काही विशेष म्हणजे भेटावं असं वाटलं तर काही युक्त्या कराव्या लागतात का? नाही रे, तसं नाही म्हणत मी, पण स्वतःचं व्यासंग, उद्योग, अभ्यास सोडून काहीतरी कारण असल्याशिवाय तू असा भेटायला येणार नाही. हो, तुझं बरोबर आहे. उगाच म्हणताना ताकाला जायचं आणि भांडं कशाला लपवायचं. मुलात मला तुझ्याशी काही खाजगी बाबतीत बोलायचं आहे, अर्थात तुला मान्य असेल तर. एवढी आडवळणं कशाला घेतोयस? अरे, मित्र आहे तू माझा, बोलतोच. पण एक सांगतो, शुद्ध बोलणं पाहिजे तर चर्चा म्हण, वादविवाद नको, संवाद हवा, कटुता नको, गोडवा हवा. वचन हवं का तुला? ठीक आहे, वचन नको, तुझं आश्वासन हेच वचन. पहिली माझी उत्सुकता तुझ्याबद्दल अशी की पुढच्या आयुष्याचा काही विचार केला आहे का? नरेंद्रला कालच्या रात्रीचा प्रसंग आठवला आणि वाळून चाललेल्या मूक झालेल्या जखमेला परत धक्का लागला. थोड्या धीटाईने विचारतो, थोरल्या भावासारखा आहेस माझ्या, आणि मी काय केलं याची जवळजवळ सर्वच तुला माहिती आहे. म्हणूनच विचारतो, माझ्या भवितव्याचा विचार कुठल्या दिशेने करावा असं तुला वाटतं?
या प्रश्नाचं तयार उत्तर माझ्याजवळ नाही. आता तुझ्या कर्तृत्वाची व्याख्या सांग. तू जीवन नीटनेटकेपणे जगू शकशील एवढंच मला हवंय. बस बस, आयुष्याची कृतार्थता मिळेल जे समजलं अभ्यासलं ते प्रत्यक्ष कार्यान्वित करता येईल. आता तुझ्या कृतार्थतेची व्याख्या मला सांग. छे, मी नाही, तू म्हणालास. शून्यपणे नेटकेपणे म्हणजे काय सांग. इथपर्यंत आपण आलो, याच्या पुढे मात्र मित्र आणि नरेन आणि बाबूजींची रात्रीची भेट याचा संबंध पुढे कसा आला हे आपण पुढच्या भागात पाहणार आहोत. तुम्ही माझा रोज संवाद ऐकता त्यापासून मनापासून धन्यवाद. आपण ऐकत आहात रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM. आनंदी राहा, आनंद लुटा. धन्यवाद.